मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ 1948 अर्थात 30 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो, सुप्रभात.

भालचंद्र करंबेळकर आणि सहकारी यांच्या स्वरामध्ये श्री गणपती अथर्व शीर्ष आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात भूपाळी आपण ऐकलीत. आपण ऐकताय प्रभात वंदन, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो भीमसेन जोशी आणि सहकारी यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. प्रभात वंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वीणा सहस्त्रबुद्धे आणि सहकारी यांच्या स्वरात संत जनाबाई यांचा अभंग.

श्रोते हो सीमा चंद्रगुप्त आणि सहकारी यांनी गायलेला संत एकनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. प्रभात वंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेली संत सूरदास यांची हिंदी भक्तिरचना

श्रोतेहो, वसंत बापट यांच्या गीतरचनेला संगीत होतं कनू घोष यांचं. समूह स्वरात हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाश

0: आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 6:40 झालेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया शेती व्यवसायातील अपघात याविषयीची संकलित माहिती, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: मंडळी, शेतीमध्ये आपण नियमितपणाने वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतो. प्रत्येक ऋतूप्रमाणे कामांची पद्धत आपली बदलत असते आणि अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये कधी कधी काही गडबडीत आपल्याला अपघात होण्याची शक्यता असते. कधी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं, अनेक अडचणी येऊ शकतात आणि या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावा लागतो. यामुळे मंडळी, शेती व्यवसायात जी काही आपल्याला अडचणी येतात त्या दृष्टीतून आपण त्याचं पूर्वनियोजन जर अगोदर केलं तर हे अपघात किंवा अनियमितता आपल्याला कमी करता येऊ शकते. शेती व्यवसायात अनियमित पाऊस, कडक उन्हाळा, कडक थंडी, गारा, वादळं, कडाडणारी वीज, ढगफुटी अशा कितीतरी नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तसंच शेतीधंदा करत असताना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. अनेक अडचणी निर्माण होतात आणि यातूनच दुर्दैवाने काही अपघातांनाही आपल्याला तोंड द्यावं लागतं. सहजपणे कोणकोणते अपघात घडू शकतात आणि त्यावर त्वरित आपण काय प्राथमिक उपचार करणं अपेक्षित आहे याची माहिती आपल्याला असायला हवी. शेती व्यवसायामध्ये अपघात हे अज्ञान आणि बेजबाबदारपणा अगर चुकीच्या मार्गदर्शनामुळे घडतात. इतर उद्योगधंद्यांमध्ये सुरक्षिततेच्या सोयी केलेल्या असतात, मात्र शेतीमध्ये अशा सोयी उपलब्ध नाहीत, त्यामुळं हे असे अपघात होत असतात. शेती व्यवसायात ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र, नांगर, शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक अवजारं, फवारणी यंत्र, पंप, इलेक्ट्रिक मोटार, डिझेल इंजिन, कीटकनाशकं यांच्याशी सारखाच संपर्क शेतकऱ्यांचा येत असतो. केवळ अज्ञानामुळे याबाबतीत अपघात घडतात. मशागत करताना नांगराचा फाळ लागणं, कोळवाची पास लागणं, गव्हाच्या चरकात बोटं अगर हात सापडणं, कडब्याची कुट्टी करताना शरीराच्या अवयवास इजा होणं, मळणी यंत्रात हात सापडणं, बैलाने शिंग मारणं, अगर पायाखाली तुडवणं अशा प्रकारचे अनेक अपघात हे अचानकपणे घडत असतात. कधी कधी काम करताना एखाद्या दगडाची ठेच लागते, त्यामुळं रक्तबंबळ होऊन आपल्याला जखम होते. त्यात माती, पाणी इत्यादी जाळून आपल्याला धनुर्वात होण्याची शक्यता असते. म्हणून 6 महिन्यातून एकदा तरी आपण धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं महत्वाचं आहे. जखमी झालेले असतील तर ते निर्जंतुकीकरण करून त्याच्यावर योग्य ते मलमपट्टी करणं अपेक्षित आहे. निष्काळजीपणा आपण कोणत्याही प्रकारे करणं हे टाळावं. अवजारांच्या टोकाने मार लागल्यास रक्तस्राव थांबवावा, जखमीच्यावर घट्ट बांधावं. शेतात काम करताना सर्पदंश हा पुष्कळ वेळेला आपल्याला झालेला पाहायला मिळतो. अशावेळी घाबरून गांगरून न जाता दंश केलेल्या ठिकाणापासून वरच्या बाजूला त्वरित घट्ट आवळून बांधावं. चाळा घेतलेल्या ठिकाणाहून रक्त जाऊ द्यावं आणि जितक्या लवकर होईल तेवढे डॉक्टरकडे पोहोचून औषधोपचार आपण करून घ्यायला हवेत. विंचू, इंगळी अगर इतर जहरी कीटक, मधमाशा वगैरे जर चावल्या तर त्वरित डॉक्टर उपचार करून घ्यावेत. ट्रॅक्टर चालवताना अगर सुरू करताना अगोदरच्या सगळ्या पडताळणी करूनच मग ट्रॅक्टर सुरू करावा. मोठ्या अश्वशक्तीचे मशीन चालू करताना नवख्या व्यक्तीकडून ते अजिबात चालू करून घेऊ नये. सगळ्या प्रकारच्या यंत्रांची माहिती करूनच आपण यंत्र चालवावं, मग तो ट्रॅक्टर असो, मळणी यंत्र असो किंवा इतर कोणतंही अश्वशक्तीवर चालणारं यंत्र असो. शेतातल्या पाणी उपसाच्या इलेक्ट्रिक मोटरच्या अर्थिंग वरच्यावर आपण तपासणं गरजेचं आहे. वीज वाहक तारा कुठे तुटल्या नाहीत ना, वरच्यावर कोटिंग गेले नाही ना याची पाहणी करावी. पायात न भिजलेले पायथन असावं. विजेचा शॉक लागून हार्ट अटॅकने कित्येक जणांचे प्राण गेल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं

जोडलेल्या कोणत्याही यंत्राची हाताळणी करावी. शॉक बसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार करावेत. शेतीसाठी लागणारी विजेची सर्व उपकरणं हे सुस्थितीत ठेवण्याची दक्षता आपण घेणं अपेक्षित आहे आणि हीच खरी सुरक्षिततेची पायरी आहे. तामसी मारके बैल अगर जनावरांपासून आपण सावध राहावं. रात्रीच्या वेळी रानटी जनावरांपासून धोका होऊ शकतो, म्हणून बॅटरीचा वापर करावा. इतर सुरक्षिततेचे मार्ग अवलंबावेत. यासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू म्हणून कुत्रा पाळावा. कुत्रा आपले कित्येक प्रसंगातून संरक्षण करू शकतो, म्हणून प्रत्येक कृषी व्यावसायिकांनी जातीवंत कुत्रा पाळणं हे खूप गरजेचं आहे. कीड रोगाचं नियंत्रण टाळण्यासाठी औषध फवारणी आणि सर्व ज्ञान आत्मसात करूनच आपण फवारणी करायला हवी. मंडळी, शेती ही सावधपणे धोके ओळखून अपघात टाळून करण्याची गोष्ट आहे. यासाठी नेहमी अनुभवी शेतकऱ्याचे अनुभव आपण जमिनीला ठेवावेत. घाई गडबड न करता सावधगिरी बाळगावी म्हणजे शक्यतो अपघात टाळता येतील. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरात प्रथमोपचाराची सर्व औषधं, मलम, जखमेच्या पट्ट्या वगैरे ठेवणं अपेक्षित आहे. अपघातात प्रसंगी एकमेक

0: बॅटरीचा वापर करावा, इतर सुरक्षिततेचे मार्ग अवलंबावेत, यासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू म्हणून कुत्रा पाळावा. कुत्रा आपले कित्येक प्रसंगातून संरक्षण करू शकतो, म्हणून प्रत्येक कृषी व्यावसायिकांनी जातीवंत कुत्रा पाळणं हे खूप गरजेचं आहे. कीड रोगाचं नियंत्रण टाळण्यासाठी औषध फवारणी आणि सर्व ज्ञान आत्मसात करूनच आपण फवारणी करायला हवी. मंडळी, शेती ही सावधपणे धोके ओळखून अपघात टाळून करण्याची गोष्ट आहे. यासाठी नेहमी अनुभवी शेतकऱ्याचे अनुभव आपण जमिनीला ठेवावेत. घाई गडबड न करता सावधगिरी बाळगावी म्हणजे शक्यतो अपघात टाळता येतील. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरात प्रथमोपचाराची सर्व औषधं, मलम, जखमेच्या पट्ट्या वगैरे ठेवणं अपेक्षित आहे. अपघातात प्रसंगी एकमेकांनी एकमेकांना त्वरेने मदत करावी. एकंदरीतच शेती व्यवसायात अनेक प्रकारचे अपघात घडत असतात, मात्र आपण जर सावधगिरी बाळगून हे अपघात टाळण्याचं ठरवलं तर नक्कीच यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते.
1: शेती व्यवसायातील अपघात याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाहीये. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइड्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाइम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची

0: आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतं. झाडं लावणं एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवाने झाडे लावली नाहीत हे मानवाने कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ते आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडं राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाडं तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन जातील, गर्दी करतील आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, ते डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीची अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजोगं काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी येत तिथं. तर झाडं लावण्या एवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ती जमिनीतून तेवढ्या गेल्यानंतर ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं आणि शेतीला वगैरे खालीही ज्या हे लोकांना वापरतात ते त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला 100 वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर आता काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्याना किंवा ते गेल्यानंतर आमच्या पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 2-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं. तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असतील ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं. कारण हा सुपीक गाळ तळाला जातो ना, पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो उपयोग निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही पाहिजे, आमच्या सकळ खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे.

0: हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल जमीन आणि जंगल हे तीन पूर्वी जी अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या त्याच आता आपण अगदी विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:55 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या. एक गणे ताजे तवाने सकाळी 7:20 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि नंतर गाणी मनातली. 8 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. श्रोतेहो सकाळी 8:40 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. अमृत कलश या कार्यक्रमात सकाळी 9:10 आपण ऐकाल ज्येष्ठ नागरिकांची मुलाखत. 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखन विजय कुमार तथा नंदुगुरव. निवेदन दीपा तेलंग. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30 11 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. 11:40 भावधारा. त्यापूर्वी आज का शब्द और आज की सुक्ती. दुपारी 12 आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि उदरभरण मोहे. हा लाईव्ह डायल इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये सहभाग आहे आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य सिद्धेश तावडे यांचा. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात मृदुला देशपांडे यांचं गायन राग गावती आपण ऐकाल. श्रोतेहो आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळासाहेब साठे आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकाल. संस्कृत समाचार 6:20 6:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत द ओव्हल क्रिकेट ग्राउंड लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या सेमी फायनल क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आपण ऐकाल आमच्या FM वाहिनी 100.6 MHz आणि मध्यम लहरी 1251 KHz. आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचे नियोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला 6:30 रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 7 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आवड बळीराजाची हा कार्यक्रम. रात्री 8 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 हिंदी भक्तिगीतं. 8:45 समाचार संध्या. 9 News@9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45

चोवीस मिनिटांनी मंथन हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता आपली आवड आणि 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत बाकरे यांचं गायन राग पुरिया कल्याण आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239° मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. आज मंगळवार, दिनांक 30 जून 2026.

ऐकूया आजचा सुविचार. एखाद्याला आधार देताना तो असा द्यावा की त्याला त्याची जाणीवही होऊ नये आणि तो आधार देताना कोणती उणीवही राहू नये. सुविचार आपण ऐकलात.

0: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
1: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
0: अगं कुठून आणायचे ते?
1: अगं विश्राम बागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या भांडेकरांकडून.
0: सासूबाईंचा मुलगा
1: म्हणजे आमचे हे
2: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट द्या.
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
4: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा.
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
3: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
5: दर मंगळवारी सकाळी 9:30
4: प्रभातीचे रंग,
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज सकाळी 9:10 आपण ऐकू शकाल व्हर्टिकल गार्डनिंग आणि नर्सरी संगोपन याविषयी शंकर खाडे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत।

श्रोतेहो, मुंबई वेधशाळेच्या हवामानाच्या अंदाजानुसार आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसांच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

0: सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: प्रादेशिक बातम्या
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून हिचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
2: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाल लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
1: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
3: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
1: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व

0: सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीटकनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेती सुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीव सृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथेच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळे परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50,00,000 शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात.

0: आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 आणि 16 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

पार्श्वदेह लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुळकर यांच्या गीताला संगीत होतं आनंद घन यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: झाला।
1: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
0: आला ऋतू आला ऋतू आला कधी रिमझिम।
1: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

AIR या ऐप से ही 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशक सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये

0: जिथे जिथे पर्यटन स्थळ विकसित झाले आहेत तर त्या ठिकाणी ज्या खासगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे, कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो. आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDC खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणी असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सासी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे

0: अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे त्यांच्याकडनं शून्य व्याज दराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचंय, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलीये, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
0: अगं विश्रामबागच्या तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या तांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
0: म्हणजे आमचे हे
2: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज, एकदा अवश्य भेट द्या.
3: सकाळचे 7:40 आणि 28 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार.
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
5: ओके.
6: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
5: अच्छा.
6: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
6: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
5: अच्छा.
6: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
5: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
6: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
5: अच्छा.
6: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
5: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
6: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100%

0: मध्यंतरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम

0: पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाश।

श्रोते हो, या प्रसारण सभेत मी तुमच्या बरोबर आहे दीपा तेलंग। आता आस्वाद घेऊया गाणी मनातली या कार्यक्रमाचा।

0: श्रोते हो, मंगेश पाडगावकर यांच्या गीतरचनेला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय गाणी मनातली या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात व्हर्टिकल गार्डनिंग आणि नर्सरी संगोपन याविषयी श्रीयुत शंकर खाडे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐकत ऐका. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना, चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय। आता सविस्तर बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते। या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती। इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं, मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे। पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली। 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले। या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल। मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे। नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले। उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील। या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल। हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल, तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे। 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे। चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे। हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत। राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे। येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे। भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली। पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला। या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं। पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं। गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत। आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0: हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दल केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1 लाख द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार.

0: माझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
0: हाय.
1: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क राहा.
2: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
3: चिंतन. हाच चिंतामणी.

0: आउँछ खर प्रमाण कुकुर दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: कुठलंही सुंदर शिल्प घडवण्यासाठी सात गोष्टींची आवश्यकता असते। यापैकी पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे शिल्प घडवणारा शिल्पकार हा होय। मुळात शिल्पकारच नसेल तर कुठल्याही प्रकारचं शिल्प घडणार नाही। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कच्चा माल, जो कुठलंही शिल्प घडवण्यास आवश्यक असतो। तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शिल्प घडवण्यासाठी आवश्यक ते शिल्पकलेचं ज्ञान जरुरीचं असतं। चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे शिल्प घडवण्यासाठी आवश्यक ती उपकरणं पाहिजेत, इन्स्ट्रुमेंट्स। पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे शिल्प घडवण्याची इच्छा शिल्पकाराला असली पाहिजे। सहावा महत्त्वाचा घटक म्हणजे सुंदर शिल्प घडवण्यासाठी शिल्पकाराजवळ कल्पकता पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सातवा घटक म्हणजे शिल्प घडवण्यासाठी शिल्पकारानं प्रयत्नांची कास धरली पाहिजे। हे सर्व घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच शिल्पकाराच्या हातून एखादं सुंदर शिल्प निर्माण होत असतं। अगदी त्याचप्रमाणे माणसाचं जीवन शिल्प घडवण्यात पहिला महत्त्वाचा घटक मी स्वतःच आहे। मुळात मीच नसेन तर जीवनाचं शिल्प घडवणार कोण? जीवनशिल्प घडवायचं असतं। जीवनशिल्प घडवण्यासाठी मला प्राप्त झालेला कच्चा माल म्हणजे जीवनतत्व, लाईफ प्रिन्सिपल हे होय। सामान्य माणसानं जीवनतत्व हा कच्चा माल असून त्याचा सुंदर उपयोग करून उत्कृष्ट जीवनशिल्प घडवायचं असतं हेच ज्ञात नसतं। या अज्ञानामुळं हे जीवनतत्व, कच्चा माल एकतर दुर्लक्षित केला जातो किंवा त्याचा दुरुपयोग केला जातो। म्हणून जीवनतत्व या कच्च्या मालाचा उत्कृष्ट उपयोग करून घेऊन त्याच्यातून जीवनाचं उत्कृष्ट शिल्प घडवण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणं जरुरीच आहे। हे ज्ञान नसेल तर सुंदर जीवनशिल्प निर्माण होण्याऐवजी

धोबड जीवनशिल्प साकार होईल. शिल्पकला ही एक कला असून या कलेचं ज्ञान शिल्पकाराला असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जीवन जगणं ही एक कला असून उत्कृष्ट जीवनशिल्प साकार करण्यासाठी प्रत्येक माणसाला या कलेचं आवश्यक ज्ञान प्राप्त करून घेतलंच पाहिजे. परंतु बहुतेक सर्व लोकांना जीवन जगणं ही एक कला आहे हे ज्ञात नसल्यामुळं या कलेचं ज्ञान संपादन करण्यासाठी माणसं प्रयत्न करत नाहीत आणि या कलेचं ज्ञान देण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही. याचे भयंकर दुष्परिणाम अखिल मानवजातीला आत्तापर्यंत भोगावे लागले आणि यापुढेही भोगावे लागतील. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी जीवन जगणं ही एक कला आहे हे सर्वश्रुत झालं पाहिजे आणि या कलेचं ज्ञान संपादन करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. आता जीवनशिल्प घडवण्यासाठी आवश्यक

परंतु बहुतेक सर्व लोकांना जीवन जगणं ही एक कला आहे हे ज्ञात नसल्यामुळं या कलेचं ज्ञान संपादन करण्यासाठी माणसं प्रयत्न करत नाहीत आणि या कलेचं ज्ञान देण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही. याचे भयंकर दुष्परिणाम अखिल मानवजातीला आत्तापर्यंत भोगावे लागले आणि यापुढेही भोगावे लागतील. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी जीवन जगणं ही एक कला आहे हे सर्वश्रुत झालं पाहिजे आणि या कलेचं ज्ञान संपादन करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. आता जीवनशिल्प घडवण्यासाठी आवश्यक ती उपकरणं इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला उपलब्ध असली पाहिजेत हे ओघानंच आलं. निसर्गदेवतेनं माणसाला ही उपकरणं मोठ्या उदार अंतःकरणानं विनामूल्य दिलेली आहेत. ही उपकरणं म्हणजे हात पाय जीभ आदी कर्मेंद्रिय, नाक कान डोळे आदी ज्ञानेंद्रिय, मन चित्त बुद्धी ही अंतरेंद्रिय, स्मरणशक्ती वासनाशक्ती भावनाशक्ती कल्पनाशक्ती या देणग्या ही होत. जीवनशिल्प घडवण्यात इच्छा हा महत्वाचा घटक आहे. कारण शिल्प घडवण्याची इच्छाच नसेल तर शिल्प कसं घडू शकेल. जीवनशिल्प घडवण्यास कल्पकता हा एक महत्वाचा घटक आहे. कलाकार अनेक असतात परंतु कल्पकतेचं वरदान ज्यांना प्राप्त झालेलं असतं तेच कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचतात. कल्पकता नसलेल्या कलावंतांना जनमानसात स्थान मिळत नाही. ही कल्पकता माणसाला कशी प्राप्त होते. अभ्यास चिंतन आणि गुरुकृपा यांच्या मिलनातून माणसाला कल्पकतेचं वरदान प्राप्त होत असतं. म्हणून उत्कृष्ट स्वरूपाचं जीवनशिल्प घडवण्यात कल्पकतेचा सिंहाचा वाटा असतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जीवनशिल्प घडवण्यात शेवटचा पण अति महत्वाचा घटक म्हणजे प्रयत्न हा होय. कुठलंही शिल्प घडवण्यासाठी शिल्पकाराला घाम गाळावा लागतो, म्हणजेच त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे उत्कृष्ट आणि सुंदर जीवनशिल्प घडवण्यासाठी प्रयत्नांची कास धरणं आवश्यक आहे. थोडक्यात जीवन जगणं ही एक फार मोठी कला असून जीवनाचं सुरेख शिल्प साकार करण्यासाठी या सर्व घटकांना महत्व आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. वास्तविक आपलं जीवन हे एका विशिष्ट पद्धतीनं घडत असतं, परंतु आपल्या नकळत आपलं जीवन घडून राहिलेलं आहे याची पुसटशी जाणीव आपल्याला नाही. मग निश्चित जाणीव कुठून असणार. जीवन घडण्याची क्रिया आपोआप चाललेली आहे, आपल्या नकळत ती चाललेली आहे. वास्तविक आपलं जीवन आपण घडवलं पाहिजे आणि हे जीवन घडवण्याचं सामर्थ्य आपल्या विचारात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हे विचार डोळ्याला दिसत नाहीत परंतु तेच जीवन घडवतात, आकाराला आणतात, दृश्यात आणतात. हे सर्व घडून राहिलं आहे याची आपल्याला कल्पना नाही, कारण विचारांची आपल्याला जाणीवच नाही. आपल्याला ही जाणीव असो किंवा नसो विचार हे सारखे येतच असतात. एका क्षणात हजारो विचार येत असतात आणि हे जे अगणित विचार आहेत ते आपल्या जीवनाचं गणित करत असतात. आज आपल्या जीवनाचं गणित असं झालेलं आहे की ते सुटता सुटत नाही, सोडवण्याचा प्रयत्न करूनही ते अधिक बिकट होत जात आहे. जीवनविद्या सांगते की अवघड गणित सोडवण्यासाठी कोणी रँगलर परांजपे लागतात ते 3 स्टेप्समध्ये गणित सोडवतात. तसं आपल्या जीवनाचं गणित सोडवण्यासाठी रँगलर शाब्दे परेची निष्णांत सद्गुरू लागतात आणि ते नाम भाव आणि देव या 3 स्टेप्समध्ये गणित सोडवतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनात विचार अत्यंत महत्वाचे आहेत. या विचारांकडे जर दुर्लक्ष झालं तर आपलं जीवन वाटेल तसं घडत जाईल. जसं पाणी वाहत असेल आणि त्याला आवर घातला नाही, बंधारा घातला नाही.

0: तर ते सखल प्रदेश मिळेल तसं वाहत जातं. ते कुठे जाईल त्याचा पत्ता नाही, पण बांध घातला, बंधारा घातला तर मात्र ते बरोबर शेतात जातं. तसंच आपला जीवन प्रवाह ज्या विचारांमुळे चालला आहे त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर आपलं जीवन कुठं जाईल याचा आपल्याला पत्ता लागणार नाही. आणि म्हणून हे विचार जिथून येतात त्या मनावर आपण लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। सकाळचे 8:55 होत आहेत। प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

0: गीता पण ऐकलं. आतिश कपाडिया यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. आपण ऐकता लखलक चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल का सर?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचे डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग,
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: शोध हो गुलजार यांच्या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. बंटी और बबली या चित्रपटासाठी उदित नारायण, सुनिधी चौहान, निहिरा जोशी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे श्री शंकर खाडे सर यांना. आपल्याला ते माहिती देणार आहेत व्हर्टिकल गार्डनिंग या संबंधात. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. सुरुवातीला आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल काय सांगाल?
2: मी माझं जन्मगाव बेडक, तालुका मिरज, जिल्हा सांगली.

0: इथे माझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण झालं.
1: बरं.
0: नंतर विलिंग्डन कॉलेज सांगली येथे बारावी सायन्स, नंतर कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे 1982 मध्ये मी कृषी पदवी आत्मसात केली.
1: बरं. सर, जसं आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यात कृषी विभागात आपण कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होतात, तर आपलं कार्याचं स्वरूप काय होतं तिथे?
0: दुग्ध प्रकल्प दापचर्या हा दुग्ध व्यवसाय विभागाचा शासनाचा फार मोठा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी गवती जमीन आहे, जवळजवळ शासनाची 8,000 एकर जमीन, 8,000 एकरचा तो फार्म आहे. त्यासाठी स्वतःचा डॅम्प आहे. डॅमच्या पाण्यावर प्रामुख्याने पहिला उद्देश असा होता की मुंबईला दूध पुरवठा करण्यासाठी दापचिरी प्रकल्पाची स्थापना झाली आणि तेथे जनावरांचं संगोपन करून मुंबईला दूध पुरवठा करायचा असा शासनाचा मानस होता. त्यासाठी त्या ठिकाणी मोठे गोटे होते, 3,500 क्रॉसब्रिड्स गायी होत्या आणि त्यांना वैरण पुरवठा जो विभाग होता त्याच्यामध्ये मी सुरुवात वैरण विकास अधिकारी म्हणून काम पाहिलं, कृषी अधिकारी म्हणून. आणि त्यानंतर शासकीय प्रकल्पात अशा प्रकारच्या कृषी विभागाशी संलग्न गोष्टीमध्ये आम्ही कृषी अधिकारी म्हणून काम पाहिलं.
1: बरं. सर, जसं आपण इथे आता दुग्ध व्यवसायाविषयी बोलतो आहे आणि आपण गायींचा उल्लेख केला, तर तिथे काही विशिष्ट जातीच्या गायी किंवा म्हशींचा वावर असतो का?
0: नाही, दुग्ध प्रकल्प दापचारी येते सुरुवातीला जे शासनाची श्वेतक्रांती योजना सुरू झाली त्यावेळी शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या कालवडी तयार करून वितरित करण्यासाठी तो प्रकल्प होता. या ठिकाणी जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजन अशा दोन जातीच्या गायीच्या कालवडी तयार केल्या जायच्या, संकरित कालवडी, आणि त्या शेतकऱ्यांना पुरवठा करून दूध पुरवठा वाढलेला आहे महाराष्ट्राचा.
1: बरं. सर, तसंच पशु संगोपन केंद्र पालघर इथे नर्सरी विभागात आपण वैरण विकास विभाग आणि कृषी अधिकारी म्हणूनही काम केलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता आपला?
0: पशु संगोपन केंद्र पालघर येथे सुद्धा शासनाची 8,000 एकर एरिया आहे, तिथे गवती जमीन जास्त आहे.
1: बरं.
0: इथून पशु पैदास व संगोपन केंद्र पालघरला तिथेही गोट्यांची संख्या जास्त प्रमाणात होती आणि या जनावरांना पुरवठा होणारा चारा हा कृषी विभागाकडून केला जायचा. तिथे मी कृषी अधिकारी म्हणून काम पाहत होतो.
1: बरं. सर, जसं आता आपण गाई आणि मशीन साठी जो चाऱ्याचा उल्लेख केला, तर हा चारा कुठनं उपलब्ध करता मग सर?
0: गाई व म्हशीसाठी चारा जो होता तिथं एकदल धान्य, द्विदल धान्य अशा प्रकारचा चारा फार्मर तयार केला जायचा आणि तो तबेल्याला पुरवठा केला जायचा. यामध्ये मका, ज्वारी, बाजरी आणि हायब्रिड नेपियर वगैरे अशा प्रकारचा चारा होता. याशिवाय आरे मिल कॉलनी आरे होते, पालघर नंतर माझी बदली आरे मिल कॉलनी आरे होते झाली, तेथे नर्सरी विभागाचा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली. त्या ठिकाणी विविध प्रकारचे लँडस्केप गार्डनिंग साठी लागणारी झाडे विक्रीसाठी उपलब्ध होती आणि नर्सरीचं संगोपन या प्रक्रिया तिथं चालायच्या, जिथे रोपं तयार करणे, कलम वगैरे तयार करणे, फुलझाडं वितरित करणं अशा प्रकारचं कामकाज होतं.
1: बरं. सर, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी म्हणून सांगली आणि कोल्हापूर येथेही आपण कामकाज पाहिलं आहे, तर त्याबद्दल काय सांगतील?
0: सांगली प्रथम तर मी शासकीय दुग्ध योजना मिरज येथे जनरल मॅनेजर या पदावर काम करत होतो. त्यानंतर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सांगली या पदाचा मला पदभार मिळालेला होता. या ठिकाणी जिल्ह्यातील दूध पुरवठ्याची जी नोंद ही शासनाकडे असायची, त्या विभागाचा मी प्रमुख असल्यामुळं जिल्ह्यातील प्राथमिक संस्थांमार्फत संघाला होणारा दूध पुरवठा, संघाकडून मुंबई पुणे सिटीत वितरित होणारा दूध पुरवठा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आमचं कार्य होतं.
1: बरं. म्हणजे अशा प्रकारे ते कार्य चालायचं. बरं. सर, हे नर्सरी संगोपन ही जी एक कन्सेप्ट आहे, तर ती एक्झॅक्टली काय आहे? नर्सरी संगोपन म्हणजे काय?
0: विविध प्रकारची कलम रोपं तयार करणं आणि त्याचं संगोपन करून चांगल्या प्रकारची झाडं पुरवठा करणं म्हणजे नर्सरी संगोपन.
1: अच्छा. मग याच्यामध्ये नर्सरी संगोपनामध्ये म्हणजे फुलांची झाडं किंवा रोपं यांचा समावेश?
0: नर्सरीत प्रामुख्याने फुलझाडे आणि शोभिवन झाडे अशी दोन प्रकारची झाडे विकली जातात. त्या फळझाडे, वृक्ष ज्याला आपण रोड साईड ट्री म्हणतो, अशा प्रकारची झाडं तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करणं हा एक प्रमुख उद्देश होता.
1: बरं.

0: सर, जसं आपण मगाशी बोललो, तर एक लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग हे दोन टर्म्स मी ऐकले मगाशी सर, तर याच्यामध्ये मुख्य फरक कोणता आहे? लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग म्हणजे काय?
1: प्रामुख्याने जमिनीवर जे गार्डन केलं जातं, कार्यालयासमोर, बंगल्यासमोर किंवा सिटीमध्ये, या जमिनीवरच्या गार्डनमध्ये लँडस्केप गार्डनिंग म्हणतात. आणि कार्यालयाच्या भिंतीवर किंवा याच्यावर भिंतीवर जे व्हर्टिकल गार्डन, उभे गार्डन, ज्याला आपण लिव्हिंग वॉल म्हणतो, जिवंत भिंत, याला व्हर्टिकल गार्डन म्हणतात. व्हर्टिकल गार्डन प्रामुख्याने शेडी एरियात आणि सनलाईट जिथे मिळतो अशा दोन्ही ठिकाणी करता येतं. शेडी एरियामध्ये म्हणजे सावली जिथं आहे तिथे सावलीतल्या जाती वापरल्या जातात, आणि उन्हामध्ये वाढणाऱ्या ज्या जाती आहेत त्या सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी वापरले जातात.
0: अच्छा, मग याच्यामध्ये पण विशिष्ट प्रकारच्या रोपांचा वापर केला जातो?
1: व्हर्टिकल गार्डनला जनरली झुडूप वजा छोटी छोटी रोपं वापरली जातात, ज्यांची वाढ छोट्या प्रमाणात असते अशी निवडली जातात.
0: बरं,
1: उदाहरणार्थ सांगायचं तर सावलीमध्ये वाढणारी जी रोपं आहेत, सिंगोनियम आहे, नंतर छोटे ट्रॅडिस्कॅन्सिया वगैरे अशी रोप आहे ती वापरली जातात.
0: बर सर, व्हर्टिकल गार्डनिंग करावं ही संकल्पना कोणाची आणि ही आयडिया म्हणजे कशी आली तुम्हाला?
1: व्हर्टिकल गार्डनिंग हा कन्सेप्ट जो आहे एक पर्यावरणाच्या दृष्टीने फार चांगला कन्सेप्ट आहे.
0: बरोबर,
1: जे त्या कार्यालयाचं तापमान नियंत्रित राहतं, हवा शुद्ध होते, हा एक त्यामागचा मोठा उद्देश आहे. आणि याशिवाय आम्ही आता बऱ्याच ठिकाणी प्रवास करताना जनरली एअर इंडियाच्या आपल्या एअरपोर्टवर किंवा मी कॅनडाही दौरा केला होता की कॅनडामध्ये एअरपोर्टवर बऱ्यापैकी व्हर्टिकल गार्डन मी बघितल्या होत्या. आणि मी नर्सरीमध्ये काम करत असल्यामुळे तो कन्सेप्ट मला सहजासहजी ऍक्सेप्ट करता आला.
0: अच्छा,
1: असं झालं.
0: सर, मग आतापर्यंत आपण हे काम कुठे कुठे केलेलं आहे, म्हणजे काही प्रमुख उदाहरण अशी देता येतील?
1: मी सध्या कोल्हापूर आणि सांगली येथेच काम करतोय.
0: बरं,
1: याशिवाय मी माझ्या स्वतःचा फार्म, माझे जी फार्म हाऊस वगैरे मी व्हर्टिकल गार्डन सजवूनच डेव्हलप केलेलं आहे.
0: वा, क्या बात आहे. सर, व्हर्टिकल गार्डन बद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्हाला अजून अधिक काही माहिती देता येईल का?
1: व्हर्टिकल गार्डन हा जो प्रकार आहे, भिंतीवर जो आपण पॉट लटकवून त्याचं योग्य डिझाईन किंवा कलर प्रमाणे झाडं आपण रचवून एक आकर्षक गार्डन करता येतं, यासाठी फक्त एकच दक्षता घ्यावी लागते की ते याच्यासाठी जे माध्यम वापरलं जातं, मीडिया ज्याला आपण म्हणतो, तो मीडिया हलका असावा. यासाठी तो मीडिया मातीविरहित मीडिया असतो आणि त्यामध्ये कोकोपीट, सॉइल परलाइट आणि पिटमॉस अशा प्रकारचे हलके माध्यम जे झाडासाठी उपयुक्त आहेत अशी वापरली जातात. आणि प्रामुख्याने आता गांडूळ खत पण वापरलं तर हलका मीडिया तयार होतो.
0: सर, जसं आपण आता व्हर्टिकल गार्डनिंग याविषयी बोलतो आहे, तर जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या मनात विचार आला की मी आता हे सुरू करेल या विषयावर काम, तर याचा अभ्यास तुम्ही कुठनं केला की याची माहिती आधी मिळवली होती?
1: लँडस्केप गार्डनिंगचा माझा स्वतःचा अभ्यास असल्यामुळे
0: बरं
1: जी व्हर्टिकल गार्डनसाठी झाडं लागतात त्याचा पूर्वीच अभ्यास माझा तयार होता आणि फक्त तो कन्सेप्ट मी सहजासहजी अंमलात आणला.
0: आणि सर, अजून व्हर्टिकल गार्डनिंग करायला कोणकोणत्या गोष्टींची बेसिक जी आवश्यकता असते तर त्या वस्तूंबद्दल काय सांगता येईल?
1: व्हर्टिकल गार्डन जर तयार करायचं झालं तर पहिला त्याला फॅब्रिकेशन करून त्याचा सांगाडा तयार करावा लागतो. पॉट अडकवण्याची सिस्टीम असते.
0: बरं,
1: आणि आपल्या मनात किंवा आपण ठरवल्याप्रमाणे डिझाईन तयार करून त्याप्रमाणे विविध आकाराचे झाडं त्यात समाविष्ट करून आपल्याला तो प्रोजेक्ट व्हर्टिकल गार्डन तयार करता येते.
0: बरं सर, आता जसं व्हर्टिकल किंवा लँडस्केप गार्डनिंग बद्दल आपण बोलतो आहे, तर याच्यासाठी स्पेशली लँडस्केपसाठी तर विशिष्ट माती किंवा खतांचा काही वापर केला जातो का?
1: लँडस्केप गार्डनिंग करताना आपण शेणखत, शक्यतो पोटा माती ज्याला आपण गाळाची माती म्हणतो, त्याच्यात शेणखत किंवा गांडूळ खत योग्य प्रमाणात मिश्रण करून प्रथम जमीन तयार केली जाते त्याच्यासाठी, आणि त्याच्यानंतर प्लांटेशन तयार होत. असंच व्हर्टिकल गार्डन मध्ये मात्र आपण सॉइल परलाइट, पिटमॉस, कोकोपीट इत्यादी हलका मीडिया वापरून त्या पॉट्स मध्ये भरणा केली जाते. व्हर्टिकल गार्डन मध्ये आपण जसं फुलझाडे किंवा शोभेचे झाडं वापरतो त्याप्रमाणे विविध प्रकारचा भाजीपालाही करता येतो.
0: अच्छा,
1: ज्या पालेभाज्या आहेत किंवा आपण इंग्लिश भाज्या म्हणतो या जनरली लेटूस वगैरे अशा प्रकारचा भाजीपाला व्हर्टिकल गार्डन मध्ये करता येतो. पालेभाज्याची जी गरज आहे आपल्या कुटुंबाची ती व्हर्टिकल गार्डन मध्ये भागवता येते.
0: सर, पण मला इथे प्रश्न विचार

0: की जनरली आपण शेतामध्ये ज्या पालेभाज्या उगवतो आणि आता जी व्हर्टिकल गार्डनिंगची जी कन्सेप्ट आलेली आहे तर याच्यामध्ये समजा आपण शेतातही लावली आणि ते व्हर्टिकल गार्डनलाही त्याचं जर काय म्हणतात त्याला बी टाकलं किंवा उगवल्या पालेभाज्या तर याचं पर्सेंटेज कमी जास्त असू शकतं का की जमिनीत डायरेक्ट लावला तर जास्त राहील?
1: जमिनीवर आपल्याला बागायती करण्यासाठी जमीन आहे भरपूर, पण काही ठिकाणी असं जमिनीची अडचण ज्या ठिकाणी आहे,
0: अच्छा,
1: ज्या ठिकाणी जागेचा अभाव आहे अशा ठिकाणी आपल्या भिंती आपण गार्डन साठी वापरू शकतो.
0: अच्छा,
1: हा एक व्हर्टिकल गार्डनचा मेन उद्देश आहे.
0: सर, तर जी लॉनची कन्सेप्ट आहे की आता आजकाल बरेच लोकांना आपल्या घराभोवती छोटासा एक लॉनचा परिसरही आवडतो, तर याबद्दल काय सांगता येईल? जर त्या लोकांना जर असं करायचं आहे तर काय करावं?
1: लॉन म्हणजे हरियाली.
0: बरोबर.
1: हा आपला आपण जे हराळी जो म्हणतो आपण, हा हराळीचा एक छोटा प्रकार कार्पेट लॉन म्हणून आपण वापरतो.
0: बरोबर.
1: लॉनचे दोन प्रकार आहेत, एक जनरली एक पाचपलम म्हणून प्रकार आहे की तो थोडं जाड पान असतं आणि हराळी जे असतं ते छोटं पान असतं. तर हराळीमध्ये सध्या मेक्सिकन कार्पेट लॉन म्हणून जनरली सगळ्या ठिकाणी सगळ्या बिल्डिंगना वापरली जाते. याची कार्पेट तयार केलेली जाते आणि ती एक बाय एक फूट बाय सहा फूट वगैरे अशा विविध आकारामध्ये त्या कार्पेट्स आपल्याला मिळतात आणि आवश्यक ती जमीन तयार करून खत माती घालून एक व्यवस्थित लेवल करून जे आपली आपल्याला जी अपेक्षित आहे लेवल ती करून त्याच्यावर ह्या कार्पेट हातळून त्या लॉन म्हणून आपल्याला ते वापरता येत.
0: सर, मग हे जे कार्पेट आहे मला वाटतं ते शीटच्या फॉर्म मध्ये पहिले हे करतो, तर मग त्याच्यासाठी विशिष्ट मातीचा उपयोग केला जातो?
1: हराळीचा गुणधर्मच असा आहे की ते स्वतः एक कार्पेट तयार करतं.
0: अच्छा.
1: ते कट करून योग्य साईज मध्ये आपल्याला ते पुरवठा केलं जातं.
0: बरं.
1: त्यासाठी लॉन जसे आपण शेतीमध्ये आपल्या बंगल्याच्या समोर तयार करतो तसंच कार्पेट तयार करण्यासाठी लॉन तयार केली जाते.
0: अच्छा.
1: त्याचे कट पीस करून फक्त ते आपल्याला पुरवठा करतात.
0: सर, मग आता समजा एखाद्या घरात समोर लॉन आपण लावलेला आहे, मग ते लावल्यावर म्हणजे ते शीट्सच्या फॉर्म मध्ये आपण लावतो, मग त्याच्यानंतर ते मेंटेन ठेवायला त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे?
1: नियमित पाणी पुरवठा.
0: अच्छा.
1: त्यांना लॉनवरून मूव्हिंग करायला लागतं, कटिंग करावी लागते लॉन.
0: अच्छा.
1: वरच्यावर कटिंग केली की ते खालून भरून येतं टोटल. भरून आले की आपल्याला ती टोटल कार्पेट दिसते अशी ग्रीन कार्पेट. ग्रीन कार्पेट म्हणजेच आपण लॉनचा प्लॉट तयार केला असं तयार होत.
0: सर, इतके वर्ष आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यातही कामाला होतात, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कामाला होतात, तर एखादा आपला अनुभव सांगता येईल का याच्यातला अविस्मरणीय?
1: या मी कृषी पदवीधर असल्याने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी म्हणून काम केल्यामुळे मी जसं नोकरीमध्ये या दुग्ध व्यवसाय विभागात माझं वेळ निघाला तसाच मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा माझ्या बेडव्या मुळगावी मी स्वतःचा डेअरी फार्म सुरू केला. त्यामध्ये जवळजवळ त्या काळी माझे 40 दुधाच्या गाई होत्या आणि बाकी कालवडी वगैरे असे 25-30 एक 60-70 जनावरांचं मी संगोपन केलं. त्या काळी जवळजवळ 300-500 लिटरचं इतकं माझं दुधाचं प्रोडक्शन होतं प्रतिदिन. दुग्ध व्यवसाय विकासातला सर्व्हिस मधला अभ्यास, वैरणीमधले विविध प्रकार, जनावरांचं संगोपन हा अनुभव पाठीशी असल्यामुळे मी यशस्वीरित्या 2-3 वर्ष रिटायरमेंट नंतर सुद्धा दुग्ध व्यवसाय केलेला आहे.
0: बरं. सर, आता तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायामध्ये शिरलात आणि आताही सुरू आहे आपण, तर याच्यासाठी मग माणसं होती का सर पाहायला? म्हणजे
1: एक तर मला आम्हाला मला आणि माझ्या मिसेसला आवड असल्यामुळे आम्ही दोघंही काम करतो. गोट्यामध्ये मजूर तर ठेवावेच लागतो. वैरण कापणी, वैरण वाहतूक करणे, जनावरांना वैरण कुटी करणे इत्यादी कामं आणि जनावर गोट्याची निगा करणे या गोष्टी त्यामध्ये मजुराकडनं आणि स्वतः या कराव्याच लागतात.
0: सर, गाई मशीन कडनं जर दूध आपल्याला जास्त हवं असेल त्याची क्षमता वाढवण्यासाठी मग काही विशिष्ट चारा किंवा काही त्यांना औषधं देण्यात येतात का?
1: जनरली गाई म्हशीकडून योग्य गाई म्हशीचं संगोपन करून योग्य प्रकारचं दूध चांगल्या प्रकारचं दूध जर उत्पन्न करायचं असेल तर त्यांना चांगल्या प्रकारची वैरण द्यावी लागते. यामध्ये सकस वैरण, ज्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी अशी हिरवी वैरण, ज्वारीचा वाळला कडबा आणि पशुखाद्य जे विविध पेंडी आणि विविध सुनी या स्वरूपात मिळतो तो द्यावा लागतो.
0: सर, आज आपण इथे आलात आणि दुग्ध व्यवसाय, त्याच्यानंतर नर्सरी संगोपन, लँडस्केप

0: गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग याविषयी आमच्या श्रोत्यांना भरपूर मुबलक अशी माहिती दिली, त्यासाठी आकाशवाणी सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:35 आमच्या AIR या मोबाईल ॲपवर आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
4: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा.
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
3: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
5: दर मंगळवारी 9:30
4: प्रभातीचे रंग,
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत माहिती काही घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.

प्रभातीचे रंग. लेखन विजय कुमार तथा नंदू गुरव. निवेदन दीपा तेलंग. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. एक हलका फुलका प्रसंग. कधी नव्हते एक गृहस्थ पहिल्यांदाच योग वर्गात गेले.

प्रशिक्षक म्हणाले, सर्वांनी डोळे बंद करा, मन शांत करा आणि शरीर सैल सोडा. 5 मिनिटांनी प्रशिक्षकाने डोळे उघडले तर हे 72 जोरात घोरत होते. प्रशिक्षकाने त्यांना उठून विचारलं, अहो योग करायला आलात की झोपायला? तर 72 शांतपणे म्हणाले, गुरुजी इतकी वर्ष झोप येत नव्हती, पहिल्याच दिवशी योगाचा परिणाम बघा, आता मला डिस्टर्ब करू नका. तर मंडळी, आपल्या शरीराचा आरोग्याचा आपण हा असा विनोद करून ठेवलाय. 21 जून. संपूर्ण जगाला आरोग्य, संतुलन आणि अंतर्मनातील शांततेचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन. पण आपल्यातल्या किती जणांनी हा योग साधला? भारतीय संस्कृतीची हजारो वर्षांची परंपरा असलेला हा योग आज जागतिक जीवनशैलीचा अविभाज्य असा भाग बनलाय. सन 2014 संयुक्त राष्ट्रसंघानं 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये मांडलेल्या प्रस्तावाला विक्रमी पाठिंबा मिळाला आणि योगाचा हा भारतीय वारसा जगभर पोचला. वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या ग्रीष्म आयन दिनाची म्हणजेच समर सॉल्टिसची निवड यासाठी करण्यात आली. योग म्हणजे केवळ आसन किंवा व्यायाम नव्हे तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुंदर संवाद आहे. धावपळीच्या तणावग्रस्त जीवनात योग मनाला स्थैर्य देतो, विचारांना सकारात्मक दिशा देतो आणि निरोगी आयुष्याची वाट दाखवतो. यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. कोलकाता इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग निरोगी, ऊर्जावान आणि सक्षम जीवनाचा आधारस्तंभ असल्याचं सांगून वय वाढत असताना शरीराची लवचिकता, कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी योग प्रभावी साधन ठरू शकतो असं आवर्जून सांगितलं. योग हीच ती ऊर्जा आहे जी व्यक्तीला स्वतःशी जोडते आणि समाजाला सौहार्दाच्या धाग्यामध्ये गुंतते. म्हणूनच निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि शांततामय जगासाठी योगाचा संकल्प प्रत्येकानं करूया. रोज योगा डे साजरा करूया.

0: ये कस्टमर केयर उठे। मैडम
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल का सर?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचे डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
0: बस समजलं।
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन. स्त्री पुरुष समान आहेत. विधवा स्त्रीला सन्मानानं जगण्याचा, शिक्षण घेण्याचा आणि पुनर्विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवांच्या प्रश्नाकडे केवळ दयेच्या भावनेनं नव्हे तर सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांचा प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. विधवांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. शिक्षणामुळे स्त्रिया स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनतील असा त्यांचा विश्वास होता. ते विधवा पुनर्विवाहाचे खंदे समर्थक होते. पतीच्या निधनानंतर स्त्रीनं आयुष्यभर दुःख भोगत का जगायचं? तिला नव्यानं संसार करण्याचा अधिकार असावा असं ते मानत. सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं त्यांनी विधवा स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी आणि सन्मानासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणं आणि सन्मानानं त्यांना जगण्याचा संदेश देणं हा 23 जून रोजी येणाऱ्या जागतिक विधवा दिनाचा मुख्य उद्देश. भारतीय समाजात एकेकाळी विधवांचं जीवन हे अत्यंत कठीण मानलं जात होतं. त्यांना शिक्षण, पुनर्विवाह आणि सामाजिक सहभागापासून वंचित ठेवलं जात असं. अशा काळात समाज सुधारक महर्षी थोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी विधवांच्या शिक्षणासाठी, पुनर्विवाहासाठी आणि सन्मानपूर्ण जीवनासाठी मोलाचं कार्य केलं. विधवांच्या हक्कांसाठी भारतात विविध कायदे करण्यात आले आहेत. वारसा हक्क, संपत्तीवरील अधिकार, पेन्शन योजना आणि सामाजिक सुरक्षा योजनेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. आज अनेक स्वयंसेवी संस्था

महिला बचत गट, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आणि शासनाच्या विविध योजना या विधवांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कार्यरत आहेत. समाजाची मानसिकताही हळूहळू बदलत चालली आहे. शिक्षण, रोजगार आणि आत्मविश्वासाच्या बळावर अनेक विधवा महिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतायत. मात्र त्यांच्याबाबतचा आदर, समानता आणि संवेदनशीलता अधिक दृढ होणं गरजेचं आहे.

0: Polis?
1: Miss Seema?
0: Ha, bolte.
1: Luggage police station laya. आम्हा नाहीतर घरी येऊ हा.
0: पण का?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल.
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
0: हाय.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभातीचे रंग. 24 जून, संत कबीर जयंती. नमस्कार श्रोते हो, 24 जून ही संत कबीर जयंती. भारतीय संत परंपरेतील एक तेजस्वी, निर्भय आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणजे संत कबीर. 15व्या शतकात कबीरांनी समाजाला केवळ भक्तीचा मार्गच दाखवला नाही, तर जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि दांभिकतेवर प्रखर शब्दांनी घणाघाती

प्रहार केला. कवीरांच्या वाणीतून मानवतेचा, समतेचा आणि अंतर्मुक्तेचा संदेश अखंड झिरपत राहतो. ते म्हणतात, बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय. बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय. जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय. जो दिल खोजा आपना, मुझसा बुरा न कोय. या दोन ओळी माणसाला आत्मपरीक्षणाची शिकवण देतात. दुसऱ्यातील दोष शोधण्याआधी स्वतःकडे पाहण्याची दृष्टी कबीर आपल्याला देतात. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. माली सिंचे सो घडा, ऋतु आए फल होय. माली सिंचे सो घडा, ऋतु आए फल होय. संयम, प्रतीक्षा आणि निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवण्याचा जीवन मंत्रच ते आपल्याला सांगतात. आजच्या वेगवान

धीरे धीरे रे नना धीरे सब कुछ होए, माली सींचे सो घड़ा ऋतु आए फल होए, माली सींचे सो घड़ा ऋतु आए फल होए। संयम प्रतीक्षा आणि निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवण्याचा जीवन मंत्रच ते आपल्याला सांगतात। आजच्या वेगवान तणावग्रस्त आणि विभागलेल्या समाजात कबीरांचे विचार अधिकच समर्पक वाटतात। धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्याऐवजी माणसा माणसातील प्रेमाचे पूल बांधण्याचा संदेश ते देतात। त्यांची निर्गुण भक्ती ही कोणत्याही एका पंथापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीला एकत्र आणणारी आहे। पोथी पढ़ी पढ़ी जगमुआ पंडित भया नकोय, पोथी पढ़ी पढ़ी जगमुआ पंडित भया नकोय, ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होए, ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होय। ज्ञानाचं अंतिम रूप हे प्रेमातच दडलंय, या इतक्या मोलाचा संदेश दुसरा कोणता असेल? संत कबीर जयंतीनिमित्त या महान संत कवीला विनम्र अभिवादन आणि त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात सदैव तेवत राहो हीच शुभेच्छा।

कडेगाव नगरी शुक्रवारी दुमदुमून गेली. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि धार्मिक ऐक्याची ही 150 वर्षांची परंपरा कडेगावकरांनी जपली आहे. जाती जातीत कितीही दरार पडली, वाद झाले, तरी कडेगावकरांनी आपल्या जीवाभावाच्या नात्याला कधीही गालबोट लागू दिलं नाही. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन साजरा केलेला मुहरम जगानं कौतुकानं पाहिला, अनुभवला. जात धर्म आणि पंथांच्या सीमा ओलांडत माणुसकीचा उत्सव कसा साजरा करायचा याचं जिवंत आदर्श म्हणजे कडेगावचा ऐतिहासिक मुहरम. 150 वर्षाहून अधिक काळ जपली गेलेली ही परंपरा आजही सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दीप प्रज्वलित ठेवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा दिमाखदार सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न झाला. सकाळी मानाचा सातभाई ताबूत उचलताच श्रद्धा आणि उत्साहाचा महासागर उसळला. त्यानंतर पाटील, बागवान, अत्तार, हकीम, देशपांडे आणि इतर मानाचे ताबूत गळाभेटीसाठी एकत्र आले. या हुसेन, हक हुसेन, इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबाद अशा घोषणांनी आसमंत भारावून गेला. कडक उन्हात आणि वाऱ्याच्या झोतात डोलणारे उंच ताबूत पाहताना हजारो डोळ्यात भक्तिभाव आणि कौतुक एकवटलं होतं. मुहरम मैदानावर महान भारत देश आमुचा आणि प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, हिंदू मुस्लिम साथ रहेंगे या गीताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. हिंदू मानकऱ्यांच्या हस्ते पार पडलेले धार्मिक विधी आणि मुस्लिम बांधवांची आत्मीय साथ यांनी हा सोहळा अधिक अर्थपूर्ण ठरला. काळ बदलला, समाज बदलला, पण कडेगावकरांनी आपली माणुसकीची परंपरा कधीच बदलू दिली नाही. म्हणूनच कडेगावचा मुहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून हिंदू मुस्लिम ऐक्याचा, सामाजिक सलोख्याचा आणि भारतीय संस्कृतीतील अनेकतेतून एकता या मूल्यांचा तेजस्वी सोहळा म्हणून आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक ठरला आहे.

बरं, तर श्रोते हो, याबरोबरच प्रभातीचे रंग या कार्यक्रमात मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

प्रभातीचे रंग, लेखन विजयकुमार तथा नंदू गुरव, निवेदन दीपा तेलंग, सादर करते श्रीनिवास जरंडीकर। प्रभातीचे रंग।

0: श्रोते हो सुधीर मुघे यांच्या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

श्रुती हो शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. नणंद भावजई या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

0: श्रोतेहो, श्रीकांत नरुले यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. फुकट चंबू बाबूराव या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रद्धेय सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. खरा वारसदार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.

पुरुषोत्तम म द देवकाते यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. डाळिंबी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातील गीत आपण ऐकलेत आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 11 वाजतात. श्रोतेहो, ही वेळ आहे तुमच्या आवडत्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरातील जब जब फूल खिले या चित्रपटामधलं सदाबहार असं गीत आपण ऐकलं. आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीनं. श्रोते हो गीतकारांच्या शब्दरूपी भावनांना सुरेख असं स्वरांचं कुंदण बहाल करून श्रवणीय अशा गीतांची भेट आपल्यासारख्या रसिकांना देतात ते संगीतकार. या चंदेरी दुनियाच्या इतिहासामध्ये अनेक संगीतकारांच्या जोड्या झाल्या, पण त्यापैकीच एक अजरामर जोडी म्हणजे कल्याणजी आनंदजी. आज 30 जून या जोडीतील कल्याणजी या ज्येष्ठ बंधूंचा हा जन्मदिवस, म्हणूनच आजच्या कार्यक्रमात त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल जाणून घेऊया आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या सदाबहार अशा गीतांचा आस्वादही घेऊया.

श्रोते हो किशोर कुमार यांच्या स्वरातलं ब्लॅकमेल या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. गीताला अर्थातच संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कल्याणजी आनंदजी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडीनं 4 दशकांपेक्षा जास्त चाललेल्या आपल्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये सुमारे 250 चित्रपटांसाठी संगीत संयोजन केलं. हे दोन्ही बंधू व्यापारी कुटुंबामध्ये जन्मले असले तरी त्यांच्या पणजोबांकडून त्यांना संगीताचा वारसा लाभला होता. त्याचे पणजोबा हे लोककलाकार लोकसंगीत कलाकार होते. ज्येष्ठ बंधू कल्याणजी विरजी शहा यांचा जन्म हा 30 जून 1928. कल्याणजी आणि आनंदजी या दोन बंधूंचा जडणघडणीचा बहुतेक काळ हा मुंबईतील गिरगाव परिसरातील नामवंत संगीतकारांच्या सानिध्यात गेला आणि त्याची त्यांचा संगीत क्षेत्रामध्ये मग प्रवेश झाला. तो कसा झाला हे जाणून घेऊया या छानशा गीतानंतर.

हिमालय की गोद में या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आज आपण बोलतोय कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीबद्दल. श्रोतेहो, आपण बघितलं की कल्याणजी आणि आनंदजी यांचा बराचसा बालपणीचा तरुणपणीचा काळ हा गिरगाव परिसरामध्ये गेला आणि तिथं संगीताचे संस्कार त्यांच्यावर झाले. हेमंत कुमार यांचं संगीत असलेला नागिन या चित्रपटातील प्रसिद्ध असणारी नागिन बीन यासाठी क्लॅव्हिओलिन नावाचं एक नवीन इलेक्ट्रिकल वाद्य वापरून कल्याणजी यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला आणि त्यानंतर त्यांनी आपले धाकटे बंधू आनंदजी यांना घेऊन कल्याणजी विरजी आणि पार्टी या नावानं एक ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि मुंबई आणि मुंबईच्या बाहेर ते संगीताचे कार्यक्रम करू लागले. संगीतकार म्हणून स्वतःला ते प्रस्थापित करू लागले. त्यांच्या पुढच्या वाटचालीविषयी जाणून घ्यायचंय, पण त्यापूर्वी हे छान संगीत सदाबहार नेहमीच सर्वांना आवडणारं असं हे धर्मात्मा या चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: मंडळी आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। मी आज या कार्यक्रमात आपण बोलतोय संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याविषयी। कल्याणजी आनंदजी यांचं संगीतकार म्हणून मुंबईमधील चित्रपट सृष्टीमध्ये आगमन हा एक महत्वाचा टप्पा होता, कारण त्यावेळेला SD बर्मन, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, ओपी नय्यर यासारख्या नावाजलेल्या संगीत दिग्दर्शकांचा संगीत विश्वामध्ये बोलबाला होता। तो चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ होता, तेव्हा त्यांच्यात आपलं स्थान निर्माण करणं हे खरोखरी अवघड होतं, पण या बंधुद्वयींनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि अनेक अशा सुंदर चित्रपट संगीतांची निर्मिती केली। कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कोरा कागज या चित्रपटामधले लता मंगेशकर यांच्या स्वरातलं

श्रोतेहो लता मंगेशकर यांनी गायलेलं कोरा कागज या चित्रपटासाठी कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. कल्याणजी आनंदजी यांनी 1950 दशकामध्ये महापूजा, बजरंग बली, सत्ता बाजार यासारख्या चित्रपटांनी संगीतकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर राज कपूर स्टारर छलिया आणि धर्मेंद्र यांच्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातील गीतांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांना या चित्रपट सृष्टीमध्ये एक स्थान निर्माण करू दिलं. संगीतकार बंधू जोडी कल्याणजी आनंदजी यांनी ब्लफ मास्टर, फूल बने अंगारे, दुल्हा दुल्हन अशा चित्रपटांना संगीत देत आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या पुढच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया. दरम्यान ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटामधलं हे गीत.

श्रोते हो, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अंजान यांच्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. संगीतकार बंधू जोडी कल्याणजी आनंदजी यांनी ब्लफ मास्टर, फूल बने अंगारे, दुल्हा दुल्हन अशा चित्रपटांना संगीत देत आपली ओळख निर्माण केली हे आपण बघितलं. पुढे त्यांनी जब जब फूल खिले, हात की सफाई, कोरा कागज, हमराही, जंजीर, सच्चा झूठा, पूरब और पश्चिम, हसीना मान जाएगी, सरस्वती चंद्र, उपकार, महल, गोपी, धर्मात्मा, लावारीस, हेराफेरी, त्रिदेव अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं आणि त्यातली गीतं ही अजरामर झाली. 1960 दशकातील जब जब फूल खिले या चित्रपट संगीताचा अल्बम हा चौथा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम ठरला. सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कार्यक्रमात आता ऐकूया हात की सफाई या चित्रपटामधलं हे गीत.

श्रोते हो लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरामध्ये हात की सफाई या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आणि या गीताबरोबरच अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपा तेलंग तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो देवकी पंडित यांच्या स्वरात पल्लवी देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. गीताला संगीत होतं नरेंद्र देशपांडे यांचं. आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: वृक्षारोपण कार्य महान एक वृक्ष दशपुत्र समान.

0: श्रोते हो देवकी पंडित यांच्या स्वरात पल्लवी देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकलीत. गीताला संगीत होतं नरेंद्र देशपांडे यांचं. आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: वृक्षारोपण कार्य महान एक वृक्ष दशपुत्र समान.

0: श्रोते हो, अमेय दाते यांच्या स्वरामध्ये संजय चुरमुले यांचं गीत आपण ऐकलत. आपण ऐकताय भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यात.
0: श्रोतेहो, उद्या 9:10 क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मलखान या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची

सुधीर मुखे यांच्या गीताला संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. मुकुंद फडणीस यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सोहम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता दुपारचे 12 वाजतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रम आम्ही पुढचे सहक्षेपित करीत आहोत, त्यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना जांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सहाव्यांदा सुखदास सहाव्यांदा ऐकलं असे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल. थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईल वरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे. पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय

0: नाही का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
1: येस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजन
0: उडजाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
1: आणि ते हिरणा समज बुज बन चरणा किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा.
0: खरच आहे आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भिशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
1: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
0: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
1: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला हे खरंय की नाही.
0: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
1: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
0: हो रे 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
1: अगं सहज शक्य आहे कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
0: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
1: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत
0: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
1: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे म्हणून ऋतूही शकतात.
0: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
1: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
0: चल हवं तर थोडा वेळ पण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया चालेल का. हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
1: हे बघ सुखदा काहीही लावू नकोस. आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
0: वा शांतता ऐकूया.
1: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
0: हो वाहनांचा आवाज नाही माणसांची वर्दळ नव्हती निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
1: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी मंद लाटांची ये जा दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे
1: संमोहित करणारे क्षण आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी कबीर काय गाणं काय शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा खरंच मस्त रे गोड गळा आहे जान्हवीचा. ते आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का.
1: गंमत कसली गंमत ग.
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं ते

0: कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
1: तर ते म्हणतात स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलो आणि बोलली ती.
0: खरंच चुकदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो, आणि तसं जर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी हरून जाते.
1: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
1: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघेही जर का सुज्ञ असतील ना, तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
0: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
1: हा,
0: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
1: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
0: काय?
1: तुला आठवत आहे ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
0: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
1: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
0: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
0: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशील तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं, वगैरे वगैरे वगैरे.
1: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
0: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
1: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
0: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
1: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
0: हो,
1: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
0: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
1: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच.
0: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
1: कसलं काय,
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
1: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा एक पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति कडू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
0: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो, ते साधा प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
1: हा,
0: 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर.

0: आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीनी, काय काय झालं काय? बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही मुळबिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्यास नाही, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जाम.
0: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल?
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी मुले किती पटकन मोठ्या होतात ना.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या ह्या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
1: पण तुला माहिती ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खर तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खर तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
0: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
1: नळाची धार धो धो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येते.

0: असे बरेच उपाय आहेत.
1: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
2: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
1: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
2: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
0: खरंय, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
2: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: ए सुखदा, परवाकीने आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पावसाला साकड घाला म्हणून काही लोकांनी आर्थिकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
0: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
2: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
0: हे खरंच छान आहे शर्मरी. अगं, पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
2: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
0: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटते तर आपले पालक असलेल्या सरकारला कैक पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
1: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
2: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
0: अरे सुखदा, शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
2: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय. आहा हा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
1: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, येरे येरे पावसा.

नक्षत्र कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोतेहो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा

0: बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस तो दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या तिघांची साम्यावस्था बिघडते ज्या आहाराने ही साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
1: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
0: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तर जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक राजसिक तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
1: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश, म्हणजे एक ऋतू संपला दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडस, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये

0: कफाचं प्राबल्य असतं, त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याची ही शक्यता जास्त असते, कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात, आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते, आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळ भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी फळ आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काय या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाण्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्यासोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्ज्य आहेत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हे आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा

0: पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचा आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं. सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून. डॉक्टर साहेबांना नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवणामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं. म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनाचं आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दही भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं. दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: याधर सुपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: सर, जे छोटे मुले असतात, आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दुध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कुर्मीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चौनप्राचे दूध बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कुर्मी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की

0: येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
2: नमस्कार.
1: हा नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरवली मुंबई.
1: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरवली मुंबई बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती प्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या खेळतात खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे. हा पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते कधी भूक लागते तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर तीन तीन लिटर पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायला जावं, ही चुकीची खर तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुत शीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडस ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक ही अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण मानवाती शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदिक श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणीभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सप्त धातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे, पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदार भरण नव्हे जाणीव यज्ञ करणं. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाहीये ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल,

0: याचा अर्थ आधीच अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये तीन आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये दोनदा आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे, आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन

0: तुम्ही बघा किती अन्न पसलंय, पोटाची स्थिती कशी आहे, आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणी वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचार आपला.
2: ज्योती मिस मोडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो तुमचा? हॅलो, हा बोला.
2: हा येतोय. नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचं नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा. तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
2: तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची ह्याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 ची शाळा आहे 9 ची शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 वाजता शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडस चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि त्या मुलगी तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 वाजताची असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, आणि आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठल्या शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यशन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यशन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो, आधीचा ऍसिड स्फोटातले ते पचनाचं काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारण बरीच असतात, काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं, बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात, मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली

0: बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेऊ शकतो, ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्थूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्थूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याची कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्या प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डायटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारी मोठी व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात मांडलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्यात तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डायट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदेश उमप आणि सहकारी यांच्या आसरात देऊळबंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रणित कुलकर्णी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरात मितवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार सोळकर यांचं आणि संगीतकार होते शंकर एहसान आणि लॉय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात दगडी चाळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार आहेत अमित राज.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल.

0: अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार नीलम गोऱ्हे चंद्रकांत पाटील संजय राठोड संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत. मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण या

0: याबाबत माहिती देणारं अॅप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा है. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी

0: भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतुरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते, मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा

0: आपदा अधिकारी यांच्या मार्फत भरारी पथक तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडाम यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी गोखले यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना.

नीलकंठ ढोले यांची रचना आपण ऐकली मुरेश्वर निस्ताने यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तक कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान जिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही. आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते, याचा पॉलनिकने एका नव्या रचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही, सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलच आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहतायत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्या पुढे आलटून पालटून येत जात. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत, पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यावर गदा येते, जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार, हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विक्राळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे, जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भोवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रियालिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं, पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते

0: नाट्यपूर्ण व्हावं म्हणून त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: दुपारचे 2 वाजतात. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस मिलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या तीनच प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% पर्यंत चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75.5% जगण्याचा दर असतो.

पुनप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आताच आपण ऐकलात. विषय होता मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वयं होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतपणाची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यांमध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचा जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाहीये. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्य आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं. या दुधामध्ये खूप ल्युकोसाइड्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णांग असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतं. झाडं लावणे एवढं सोपं काही

0: त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्याने लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ एक 5,000 नवीन सॅपलिंग, नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार किंवा मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठे झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन जातील, गरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढे आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेली की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावणं एवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून चिवड्या गेल्यानंतर फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत जे आपण नुसती हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट कॅल्शियम देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष द्यावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडाला असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ती खाली 12 महिने ओढ्याना किंवा ते गेल्यानंतर आमच्या धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 2-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, गुढी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं. तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला. त्यामुळे तलाव असेल, धरणं असेल, पाणी साठवणं कमी झालं. कारण हा सुपीक गाळ तळाला जातो ना, पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो बुंडीने उपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आमचं सकाळने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता पण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: महाराष्ट्र, कोंकण और गोवा के कुछ हिस्सों में अगले दो दिन तक मूसलाधार वर्षा का अनुमान। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गंधर्व देशपांडे यांच्या गायनात राग गावती। विलंबित बंदिश तिलवाळा तालात निबद्ध आहे तर द्रुत बंदिश ही एक तालामध्ये निबद्ध आहे आणि तराना हा 3 तालामध्ये निबद्ध आहे। विलंबित बंदिशीचे बोल आहेत परन पायो तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत मोसे मत रोको। त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काथे यांची।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. त्याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालिक किल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत ती आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालिक किल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही आणि बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू.

अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजे घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहमदनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं अफसाना प्यार का या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतरचना होती समीर अंजान यांची आणि या गीताला संगीत होतं बप्पी लाहिरी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली राणी मल्लिक यांची गीतरचना. अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजात हे गीत आहे फूल और काटे या चित्रपटातलं.

0: फूल और कांटे या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. पावसात चिंब भिजल्याचा आनंद देणाऱ्या अशा पाऊस गीतांचा मनमुराद आनंद आपण घेतोय आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमातलं यानंतरचं असंच हे सदाबहार गीत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मोहरा या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत विजू शहा यांचं.

हे होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटातलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ताल या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे ए आर रेहमान यांचं.

ताल या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होतात. आता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर संध्याकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकणार आहोत युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

म्हणजे आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईल वरचे नोटिफिकेशन, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तस तस आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

0: आहे।
1: मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात। एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात। दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात। मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणे आहेत। दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो। अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो, पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते।

यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या, कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात.

मंडळी तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःच स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेने पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप, स्मरणशक्ती

भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे

त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

कार्यक्रम आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yogani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळासाहेब भोपाल साठे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकत होता. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 6:20 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ कामकाजाचं समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आवड बळीराजाची शेतकरी बांधवांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम अनुक्रमे दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 आपली आवड. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकू शकाल. सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर हे आहेत आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:50. उद्या आहे बुधवार, दिनांक 1 जुलै 2026. सकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या. 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये गोविंद अष्टकम आपण ऐकू शकाल. सकाळी 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. उद्या सकाळी 6:40 कृषी वार्ता, या कार्यक्रमात तुरीची पेरणी याविषयी माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती, या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सकाळी 6:50 परिसर, यामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा, डॉक्टर स्नेहल दोंडे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला प्रसारित होईल. सकाळी 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता आज दिनांक, या अंतर्गत सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 एक गाणे ताजे तवाने, 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:40 गाणी मनातली, 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 8:40, त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. उद्या सकाळी 9:10 कार्यक्रम क्रीडांगण, यामध्ये मल्लखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक पंच सौ मधुरा ज्ञानेश लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा प्रसारित केला जाईल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. सकाळी 9:30 भावधारा, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. उद्या सकाळी 10:15 सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सूची आणि त्यानंतर भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, यामध्ये सुरुवातीला संवाद आपण ऐकाल ओव्यांचं सौंदर्य. त्यानंतर HPV लस काळाची गरज याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि राष्ट्रीय डाक कर्मचारी दिनानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीत बहार. उद्या दुपारी 1:40 अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा, 1:55 ICH अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित.

होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून. उद्या दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात सहाना बॅनर्जी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग मेघ आपण ऐकू शकाल. 3 प्रादेशिक बातम्या. आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:05 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या. उद्या 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अशोक जानकर आणि सहकार्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल. 6:20 संस्कृत बातमीपत्र. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. त्यानंतर 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. उद्या या कार्यक्रमात पिकांवरील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षणं आणि उपाय याविषयी प्राध्यापक आकाश म्हेत्रे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:00 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. उद्या 8:15 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये शरद राव यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकू शकाल. सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण.

0: आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे श्री शंकर खाडे सर यांना. आपल्याला ते माहिती देणार आहेत व्हर्टिकल गार्डनिंग या संबंधात. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. सुरुवातीला आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल काय सांगाल?
2: मी माझं जन्मगाव बेडक, तालुका मिरज, जिल्हा सांगली. येथेच माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण झालं.
1: बरं.
2: नंतर विलिंग्डन कॉलेज सांगली येथे 12वी सायन्स, नंतर कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे 1982 माध्यमिक कृषी पदवी आत्मसात केली.
1: बरं. सर, जसं आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यात कृषी विभागात आपण कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होतात, तर आपलं कार्याचं स्वरूप काय होतं तिथे?
2: दुग्ध प्रकल्प दापचर्य हा दुग्ध व्यवसाय विभागाचा, शासनाचा फार मोठा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी गवती जमीन आहे, जवळजवळ शासनाची 8000 एकर जमीन, 8000 एकरचा तो फार्म आहे.
1: बरं.
2: त्यासाठी स्वतःचं डॅम्प आहे. डॅम्पच्या पाण्यावर प्रामुख्याने पहिला उद्देश असा होता की मुंबईला दूध पुरवठा करण्यासाठी दापचेरी प्रकल्पाची स्थापना झाली आणि तेथे जनावरांचं संगोपन करून मुंबईला दूध पुरवठा करायचा असा शासनाचा मानस होता. त्यासाठी त्या ठिकाणी मोठे गोठे होते, 3,500 क्रॉसब्रीड्स गायी होत्या आणि त्यांना वैरण पुरवठा जो विभाग होता त्याच्यामध्ये मी सोबत वैरण विकास अधिकारी म्हणून काम पाहिलं, कृषी अधिकारी म्हणून. आणि त्यानंतर शासकीय प्रकल्पात अशा प्रकारच्या कृषी विभागाशी संलग्न गोष्टीमध्ये आम्ही कृषी अधिकारी म्हणून काम पाहिलं.
1: बरं. सर, जसं आपण इथे आता दुग्ध व्यवसायाविषयी बोलतो आहे आणि आपण गायींचा उल्लेख केला, तर तिथे काही विशिष्ट जातीच्या गायी किंवा म्हशींचा वावर असतो का?
2: नाही, दुग्ध प्रकल्प दापचारी येते सुरुवातीला जे

0: शासनाची श्वेतक्रांती योजना सुरू झाली त्यावेळी शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या कालवडी तयार करून वितरित करण्यासाठी तो प्रकल्प होता. या ठिकाणी जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजन अशा दोन जातीच्या गाईच्या कालवडी तयार केल्या जायच्या, संकरित कालवडी, आणि त्या शेतकऱ्यांना पुरवठा करून दूध पुरवठा वाढलेला आहे महाराष्ट्राचा.
1: बर सर, तसंच पशु संगोपन केंद्र पालघर इथे नर्सरी विभागात आपण वैरण विकास विभाग आणि कृषी अधिकारी म्हणूनही काम केलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता आपला?
0: पशु संगोपन केंद्र पालघर येथे सुद्धा शासनाची 8,000 एकर एरिया आहे, तिथे गवती जमीन जास्त आहे.
1: बर,
0: इथून पशु पैदास व संगोपन केंद्र पालघरला तिथेही गोट्यांची संख्या जास्त प्रमाणात होती आणि या जनावरांना पुरवठा होणारा चारा हा कृषी विभागाकडून केला जायचा आणि तिथे मी कृषी अधिकारी म्हणून काम पाहत होतो.
1: बरं सर, जसं आता आपण गाईडिंग मशीन साठी जो चाऱ्याचा उल्लेख केला तर ह्या हा चारा कुठनं उपलब्ध करता मग सर?
0: गाई व म्हशीसाठी चारा जो होता तिथं एकदल धान्य द्विदल धान्य अशा प्रकारचा चारा फार्मर तयार केला जायचा आणि तो तबेल्याला पुरवठा केला जायचा. यामध्ये मका, ज्वारी, बाजरी आणि हायब्रिड नेपियर वगैरे अशा प्रकारचा चारा होता. याशिवाय आरे मिल कॉलनी आरे होते, पालघर नंतर माझी बदली आरे मिल कॉलनी आरे येथे झाली, तेथे नर्सरी विभागाचा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली. त्या ठिकाणी विविध प्रकारचे लँडस्केप गार्डनिंग साठी लागणारी झाडे विक्रीसाठी उपलब्ध होती आणि नर्सरीचं संगोपन या प्रक्रिया तिथं चालायच्या, जिथे रोपं तयार करणे, कलम वगैरे तयार करणे, फुलझाडं वितरित करणं अशा प्रकारचं कामकाज होत.
1: बर सर, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी म्हणून सांगली आणि कोल्हापूर येथेही आपण कामकाज पाहिलं आहे, तर त्याबद्दल काय सांगतील?
0: सांगली प्रथम तर मी शासकीय दुग्ध योजना मिरज येथे जनरल मॅनेजर या पदावर काम करत होतो.
1: बर,
0: त्यानंतर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सांगली या पदाचा मला पदभार मिळालेला होता. या ठिकाणी जिल्ह्यातील दूध पुरवठ्याची जी नोंद ही शासनाकडे असायची, त्या विभागाचा मी प्रमुख असल्यामुळं जिल्ह्यातील प्राथमिक संस्थामार्फत संघाला होणारा दूध पुरवठा, संघाकडून मुंबई पुणे सिटीत वितरित होणारा दूध पुरवठा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचं कार्य होतं.
1: बर, म्हणजे अशा प्रकारे ते कार्य चालायचं. बरं सर, हे नर्सरी संगोपन ही जी एक कन्सेप्ट आहे तर ती एक्झॅक्टली काय आहे? नर्सरी संगोपन म्हणजे काय?
0: विविध प्रकारची कलम रोपं तयार करणं आणि त्याचं संगोपन करून चांगल्या प्रकारची झाडं पुरवठा करणं म्हणजे नर्सरी संगोपन.
1: अच्छा, मग याच्यामध्ये नर्सरी संगोपनामध्ये म्हणजे फुलांची झाडं किंवा रोपं यांचा समावेश?
0: नर्सरीत प्रामुख्याने फुलझाडे आणि शोभिवन झाडे अशी दोन प्रकारची झाडे विकली जातात. त्या फळझाडे, वृक्ष ज्याला आपण रोड साईड ट्री म्हणतो, अशा प्रकारची झाडं तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करणं हा एक प्रमुख उद्देश होता.
1: बरं सर, जसं आपण मग अशी बोललो तर एक लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग हे दोन टर्म्स मी ऐकले मग अशी सर, तर याच्यामध्ये मुख्य फरक कोणता आहे? लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग म्हणजे काय?
0: प्रामुख्याने जमिनीवर जे गार्डन केलं जातं कार्यालयासमोर, बंगल्यासमोर किंवा सिटीमध्ये, या जमिनीवरच्या गार्डनमध्ये लँडस्केप गार्डनिंग म्हणतात आणि कार्यालयाच्या भिंतीवर किंवा याच्यावर भिंतीवर जे व्हर्टिकल गार्डन, उभे गार्डन ज्याला आपण लिव्हिंग वॉल म्हणतो, जिवंत भिंत, याला व्हर्टिकल गार्डन म्हणतात. व्हर्टिकल गार्डन प्रामुख्याने शेडी एरियात आणि सनलाईट जिथे मिळतो अशा दोन्ही ठिकाणी करता येतं. शेडी एरियामध्ये म्हणजे सावली जिथं आहे तिथे सावलीतल्या जाती वापरल्या जातात आणि उन्हामध्ये वाढणाऱ्या ज्या जाती आहेत त्या सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी वापरले जातात.
1: अच्छा, मग याच्यामध्ये पण विशिष्ट प्रकारच्या रोपांचा वापर केला जातो?
0: व्हर्टिकल गार्डनला जनरली झुडूप वजा छोटी रोपं वापरली जातात ज्यांची वाढ छोट्या प्रमाणात असते अशी निवडली जातात.
1: बरं,
0: उदाहरणार्थ सांगायचं तर सावलीमध्ये वाढणारी जी रोपं आहेत सिंगोनियम आहे, नंतर छोटे ट्रेडिस्कॅन्सिया वगैरे अशी रोप आहे ती वापरली जातात.
1: बरं सर, व्हर्टिकल गार्डनिंग करावं ही संकल्पना कोणाची आणि हे आयडिया म्हणजे कशी आली तुम्हाला?
0: व्हर्टिकल गार्डनिंग हा कन्सेप्ट जो आहे एक पर्यावरणाच्या दृष्टीनं फार चांगला कन्सेप्ट आहे.
1: बरोबर,
0: जे त्या कार्यालयाचं तापमान नियंत्रित राहतं, हवा शुद्ध होते, हा एक त्यामागचा मोठा उद्देश आहे.

0: याशिवाय आम्ही आता बऱ्याच ठिकाणी प्रवास करताना जनरली एअर इंडियाच्या आपल्या एअरपोर्टवर किंवा मी कॅनडाही दौरा केला होता की कॅनडामध्ये एअरपोर्टवर बऱ्यापैकी व्हर्टिकल गार्डन मी बघितल्या होत्या आणि मी नर्सरीमध्ये काम करत असल्यामुळे तो कन्सेप्ट मला सहजासहजी ऍक्सेप्ट करता आला.
1: अच्छा,
0: असं झालं.
1: सर, मग आतापर्यंत आपण हे काम कुठे कुठे केलेलं आहे, म्हणजे काही प्रमुख उदाहरण अशी देता येतील?
0: मी सध्या कोल्हापूर आणि सांगली येथेच काम करतोय.
1: बरं.
0: याशिवाय मी माझ्या स्वतःचा फार्म, माझे म्हणजे फार्म हाऊस वगैरे मी व्हर्टिकल गार्डनने सजवूनच डेव्हलप केलेलं आहे.
1: वा, क्या बात आहे. सर, व्हर्टिकल गार्डन बद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्हाला अजून अधिक काही माहिती देता येईल का?
0: व्हर्टिकल गार्डन हा जो प्रकार आहे, भिंतीवर जो आपण पॉट लटकवून त्याचं योग्य डिझाईन किंवा कलर प्रमाणे झाडं आपण रचवून एक आकर्षक गार्डन करता येतं. यासाठी फक्त एकच दक्षता घ्यावी लागते की ते याच्यासाठी जे माध्यम वापरलं जातं, मीडिया ज्याला आपण म्हणतो, तो मीडिया हलका असावा. यासाठी तो मीडिया मातीविरहित मीडिया असतो आणि त्यामध्ये कोकोपीट, सॉइल परलाइट आणि पिटमोस अशा प्रकारचे हलके माध्यम जे झाडासाठी उपयुक्त आहेत अशी वापरली जातात आणि प्रामुख्याने आता गांडूळ खत पण वापरलं तर हलका मीडिया तयार होतो.
1: सर, जे जसं आपण आता व्हर्टिकल गार्डनिंग याविषयी बोलतो आहे, तर जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या मनात विचार आला की मी आता हे सुरू करेल या विषयावर काम, तर याचा अभ्यास तुम्ही कुठनं केला की याची माहिती आधी मिळवली होती?
0: लँडस्केप गार्डनिंगचा माझा स्वतःचा अभ्यास असल्यामुळे
1: बरं
0: जे व्हर्टिकल गार्डनसाठी झाडं लागतात त्याचा पूर्वीच अभ्यास माझा तयार होता आणि फक्त तो कन्सेप्ट मी सहजासहजी अंमलात आणला.
1: आणि सर, अजून व्हर्टिकल गार्डनिंग करायला कोणकोणत्या गोष्टींची बेसिक जी आवश्यकता असते तर त्या वस्तूंबद्दल काय सांगता येईल?
0: व्हर्टिकल गार्डन जर तयार करायचं झालं तर पहिला त्याला फॅब्रिकेशन करून त्याचा सांगाडा तयार करावा लागतो. पॉट अडकवण्याची सिस्टीम असते.
1: बरं.
0: आणि आपल्या मनात किंवा आपण ठरवल्याप्रमाणे डिझाईन तयार करून त्याप्रमाणे विविध आकाराची झाडं त्यात समाविष्ट करून आपल्याला तो व्हर्टिकल गार्डन तयार करता येते.
1: बरं. सर, आता जसं व्हर्टिकल किंवा लँडस्केप गार्डनिंग बद्दल आपण बोलतो आहे, तर याच्यासाठी स्पेशली लँडस्केपसाठी तर विशिष्ट माती किंवा खतांचा काही वापर केला जातो का?
0: लँडस्केप गार्डनिंग करताना आपण शेणखत, शक्यतो पोटा माती ज्याला आपण गाळाची माती म्हणतो, त्याच्यात शेणखत किंवा गांडूळ खत योग्य प्रमाणात मिश्रण करून प्रथम जमीन तयार केली जाते त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर प्लांटेशन तयार होतं. असंच व्हर्टिकल गार्डन मध्ये मात्र आपण सॉइल परलाइट, पिटमॉस, कोकोपीट इत्यादी हलका मीडिया वापरून त्या पॉट्स मध्ये भरणा केली जाते.
1: बरं.
0: व्हर्टिकल गार्डन मध्ये आपण जसं फुलझाडे किंवा शोभेचे झाडं वापरतो त्याप्रमाणे विविध प्रकारचा भाजीपालाही करता येतो.
1: अच्छा.
0: ज्या पालेभाज्या आहेत किंवा आपण इंग्लिश भाज्या म्हणतो जनरली लेटूस वगैरे, की अशा प्रकारचा भाजीपाला व्हर्टिकल गार्डनमध्ये करता येतो. की पालेभाज्याची जी गरज आहे आपल्या कुटुंबाची ती व्हर्टिकल गार्डनमध्ये भागवता येते.
1: सर, पण मला इथे प्रश्न विचारायचा आहे की जनरली आपण शेतामध्ये ज्या पालेभाज्या उगवतो आणि आता जी व्हर्टिकल गार्डनिंगची जी कन्सेप्ट आलेली आहे, तर याच्यामध्ये समजा आपण शेतातही लावली आणि ते व्हर्टिकल गार्डनला त्याचं जर काय म्हणतात त्याला बी टाकलं किंवा उगवल्या पालेभाज्या, तर याचं पर्सेंटेज कमी जास्त असू शकतं का की जमिनीत डायरेक्ट लावला तर जास्त राहील?
0: जमिनीवर आपल्याला बागायती करण्यासाठी जमीन आहे भरपूर, पण काही ठिकाणी असं जमिनीची अडचण ज्या ठिकाणी आहे,
1: अच्छा,
0: ज्या ठिकाणी जागेचा अभाव आहे अशा ठिकाणी आपल्या भिंती आपण गार्डनसाठी वापरू शकतो.
1: अच्छा.
0: एक व्हर्टिकल गार्डनचा मेन उद्देश आहे.
1: सर, तर जी लॉनची कन्सेप्ट आहे की आता आजकाल बरेच लोकांना आपल्या घराभोवती छोटासा एक लॉनचा परिसरही आवडतो, तर याबद्दल काय सांगता येईल? जर त्या लोकांना जर असं करायचं आहे तर काय करावं?
0: लॉन म्हणजे हरियाली.
1: बरोबर.
0: हा आपला आपण जे हराळी जो म्हणतो आपण, हा हराळीचा एक छोटा प्रकार कार्पेट लॉन म्हणून आपण वापरतो.
1: बरोबर.
0: लॉनचे दोन प्रकार आहेत, एक जनरली एक पाचपल्लम म्हणून प्रकार आहे की तो थोडं जाड पान असतं आणि हराळी हे जे असतं ते छोटं पान असतं. तर हराळीमध्ये सध्या मेक्सिकन कार्पेट लॉन म्हणून जनरली सगळ्या ठिकाणी सगळ्या बिल्डिंगना वापरली जाते. याची कार्पेट तयार केलेली जाते आणि ती एक फूट बाय 6 फूट वगैरे अशा विविध आकारामध्ये त्या कार्पेट्स आपल्याला मिळतात आणि आवश्यक ती जमीन तयार करून ठळक माती घालून एक व्यवस्थित लेवल करून जी आपली आपल्याला जी अपेक्षित आहे लेवल ती करून त्याच्यावर ह्या कार्पेट हातळून त्या लॉन म्हणून आपल्याला ते वापरता येतं.
1: सर मग हे जे कार्पेट आहे मला वाटतं ते शीटच्या फॉर्म मध्ये पहिले हे करतात.

0: मग त्याच्यासाठी विशिष्ट मातीचा उपयोग केला जातो.
1: हराळीचा गुणधर्म असा आहे की ते स्वतः एक कार्पेट तयार करतं.
0: अच्छा.
1: ते कट करून योग्य साईज मध्ये आपल्याला ते पुरवठा केलं जातं.
0: बरं.
1: त्यासाठी लॉन जशी आपण शेतीमध्ये आपल्या बंगल्याच्या समोर तयार करतो तसंच कार्पेट तयार करण्यासाठी लॉन तयार केली जाते. त्याची कटपीस करून फक्त ते आपल्याला पुरवठा करतात.
0: सर मग आता समजा एखाद्या घरात समोर लॉन आपण लावलेला आहे, मग ते लावल्यावर म्हणजे ते शीट्सच्या फॉर्म मध्ये आपण लावतो, मग त्याच्यानंतर ते मेंटेन ठेवायला त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे?
1: नियमित पाणी पुरवठा.
0: अच्छा.
1: त्यांना लॉनवर मूव्हिंग करायला लागतं, कटिंग करावी लागते लॉन.
0: अच्छा.
1: वरचीवर कटिंग केली की ते खालून भरून येतं टोटल. भरून आले की आपल्याला ती टोटल कार्पेट दिसते अशी ग्रीन कार्पेट. ग्रीन कार्पेट म्हणजेच आपण लॉनचा प्लॉट तयार केला असं तयार होत.
0: सर इतके वर्ष आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यातही कामाला होतात, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कामाला होतात, तर एखादा आपला अनुभव सांगता येईल का याच्यातला अविस्मरणीय?
1: या मी कृषी पदवीधर असल्याने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी म्हणून काम केल्यामुळे

0: मोर लॉन आपण लावलेलं आहे, मग ते लावल्यावर म्हणजे ते शीट्सच्या फॉर्म मध्ये आपण लावतो, मग त्याच्यानंतर ते मेंटेन ठेवायला त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे?
1: नियमित पाणी पुरवठा. अच्छा. त्यांना लॉन मोर मूव्हिंग करायला लागतं, कटिंग करावे लागते लॉन.
0: अच्छा.
1: वरच्यावर कटिंग केली की ते खाणं भरून येतं टोटल. भरून आले की आपल्याला ती टोटल कार्पेट दिसते अशी, ग्रीन कार्पेट. ग्रीन कार्पेट म्हणजेच आपण लॉनचा प्लॉट तयार केला असं तयार होत.
0: सर, इतके वर्ष आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यातही कामाला होतात, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कामाला होतात, तर एखादा आपला अनुभव सांगता येईल का याच्यातला अविस्मरणीय?
1: या मी कृषी पदवीधर असल्याने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी म्हणून काम केल्यामुळे मी जसं नोकरीमध्ये या दुग्ध व्यवसाय विभागात माझं वेळ निघाला तसाच मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा माझ्या बेडव्या मुळगावी मी स्वतःचा डेअरी फार्म सुरू केला. त्यामध्ये जवळजवळ त्या काळी माझे 40 दुधाच्या गाई होत्या आणि बाकी कालवडी वगैरे असे 25-30 एक 60-70 जनावरांचं मी संगोपन केलं. त्या काळी जवळजवळ 300-500 लिटरचं इतकं माझं दुधाचं प्रोडक्शन होतं प्रतिदिन. दुग्ध व्यवसाय विकासातला सर्व्हिस मधला अभ्यास, वैरणीमधले विविध प्रकार, जनावरांचं संगोपन हा अनुभव पाठीशी असल्यामुळे मी यशस्वीरित्या 2-3 वर्ष रिटायरमेंट नंतर सुद्धा दुग्ध व्यवसाय केलेला आहे.
0: बरं सर, आता तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायामध्ये शिरलात आणि आताही सुरू आहे आपण, तर याच्यासाठी मग माणसं होती का सर पाहायला? म्हणजे
1: एक तर मला आम्हाला मला आणि माझ्या मिसेसला आवड असल्यामुळे आम्ही दोघंही काम करतो. गोट्यामध्ये मजूर तर ठेवावेच लागतो. वैरण कापणे, वैरण वाहतूक करणे, जनावरांना वैरण कुटी करणे इत्यादी कामं आणि जनावर गोट्याची निगा करणे या गोष्टी त्यामध्ये मजुराकडनं आणि स्वतः या कराव्याच लागतात.
0: सर, गाई मशीन कडनं जर दूध आपल्याला जास्त हवं असेल त्याची क्षमता वाढवण्यासाठी मग काही विशिष्ट चारा किंवा काही त्यांना औषधं देण्यात येतात का?
1: जनरली गाई म्हशीकडनं योग्य गाई म्हशीचं संगोपन करून योग्य प्रकारचं दूध, चांगल्या प्रकारचं दूध जर उत्पन्न करायचं असेल तर त्यांना चांगल्या प्रकारची वैरण द्यावी लागते. यामध्ये सकस वैरण ज्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी अशी हिरवी वैरण, ज्वारीचा वाळला कडबा आणि पशुखाद्य म्हणजे विविध पेंडी आणि विविध सुनीमध्ये या स्वरूपात मिळतो तो द्यावा लागतो.
0: सर, आज आपण इथे आलात आणि दुग्ध व्यवसाय, त्याच्यानंतर नर्सरी संगोपन, लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग याविषयी आमच्या श्रोत्यांना भरपूर मुबलक अशी माहिती दिली, त्यासाठी आकाशवाणी सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
3: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
4: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
3: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
4: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
3: टवटवीत फुलांचा सुगंध,
4: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
3: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
4: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन
3: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
4: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
3: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
4: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि
3: भविष्यात आहे.

0: माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात
1: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
0: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
0: आकाशवाणी सांगली पहिल्या

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 6:59 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय

महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभाग

व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून हजारो जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233

0: 2338-1890 आणि 2338-1883। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणी सांगली केंद्र संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता विधिमंडळ कामकाजाचं समालोचन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग, बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळी सदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटक

0: अशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमिन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013

मध्ये सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 मध्ये बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटी शर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

0: पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

राम राम मंडळी. आजच्या आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे मंगळवार, दिनांक 30 जून 2026. आज आहे मंगळवार आणि आठवडाभर आपण ज्या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहत असता तो आपल्या सगळ्यांचा आवडीचा आणि लाडका कार्यक्रम आवड बळीराजाची आता प्रसारित करत आहोत. तर श्रोते हो, आजच्या आवड बळीराजाची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि सर्वांना रोहित इंदोलीकरचा नमस्कार. मंडळी, आता सगळ्यांनाच पावसाचे वेद लागले आहेत. हळूहळू सगळीकडेच पावसाचं आगमन होत आहे. यापुढचे ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद हे महिने म्हणजे वर्षा ऋतूचा काळ. त्याबरोबरच वेगवेगळे सण, उत्सव, व्रतवैकल्य यांचे हे पवित्र महिने. ज्येष्ठ महिन्यात येणारा आणि सर्व सुवासिनी भगिनींचा लाडका आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा. कालच सर्व भगिनींनी वटपौर्णिमेचा हा सण सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला. याच वटपौर्णिमेशी संबंधित एका गीताची आवड आपल्या श्रोत्याने आपल्याला कळवलेली आहे. तेच गीत आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत. तर या गीताची आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट कलनाकवाडी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर इथून बाळासाहेब कुंडलिक पोवार, आनंदी बाळासाहेब पोवार, विकास बाळासाहेब पोवार, सुप्रिया विकास पोवार, केदार विकास पोवार, प्रकाश बाळासाहेब पोवार, सतीश शंकर वारके, जयश्री सतीश वारके, नम्रता सतीश वारके, देवेंद्र सतीश वारके, सर्वजित वारके, अजिंक्य यशवंत पोवार, विक्रम शामराव पोवार, रसिका विक्रम पोवार, ओम विक्रम पोवार आणि सावित्री पोवार, शुभांगी नवनीत नाईक, नवनीत साताप्पा नाईक, प्रतीक्षा नवनीत नाईक, प्रतीक नवनीत नाईक हे आहेत मुक्काम पोस्ट खानापूर, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर इथून. पाचगाव कोल्हापूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून मारुती ज्ञानदेव पाटील, रेखा मारुती पाटील, सचिन मारुती पाटील, तनुजा सचिन पाटील, अहिल्या सचिन पाटील, आरवी सचिन पाटील. कागल इथून दिगंबर यशवंत पवार, नेत्रा दिगंबर पवार, दीक्षा दिगंबर

पवार, धनराज दिगंबर पवार, यशवंत कुंडलिक पवार आणि विमल कुंडलिक पवार, तसंच कोल्हापूर इथून अरुण कुंडलिक पवार, शर्मिला अरुण पवार, निरंजन अरुण पवार, श्रद्धा मयुरेश कुंभार, मयुरेश कुंभार विहान मयूर कुंभार, त्याबरोबरच रियल लिस्नर्स ग्रुप जत सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, त्यासोबतच या गीताची आवड करणारे आणखी श्रोते आहेत प्रसेनजीत धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोंढे, रिया, अमृता कांबळे, रितिशा, अभिदीप धेंडे, अथर्व धेंडे, आशिष धेंडे, अतुल धेंडे, पल्लवी धेंडे, स्वराज धेंडे, सुनंदा कांबळे, श्रद्धा कांबळे, जयवर्धन कांबळे, समस्त धेंडे परिवार, हे आहेत मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगलीतले श्रोते. तर आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं माहेरचा आहेर या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

माहेरचा आहेर या चित्रपटातलं उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातल्या या गीताकडं यानंतरच्या गीताकडं आपण वळणार आहोत आणि त्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत. महादेवराज ढोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथले हे श्रोते. त्यासोबतच ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, मियारा, श्रुती, स्नेहा, सौ महादेवी, प्रीती, अभिलाष, लखन जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाडचे हे श्रोते. मित्रपरिवार बाजीराव वाघमारे, अण्णासो खोत, सचिन राजमाने तेरवाड इथून, बाजीराव वाघमारे थेऊर इथून, अण्णासो खोत दत्तवाड इथून, सचिन राजमाने तेरवाड इथून, गजबर अत्तार, वैभव जाधव, परी मोमीन कुरुंदवाडचे हे सर्व रसिक श्रोते. आणि हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे श्री वीरभद्र अप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवडे तालुका शिरोळ इथून. ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार यातले हे श्रोते आहेत. गांधी चौक रोपडीतून हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेक बिरग, मिका बिरग. आणि चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायणभाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता संजना खडसे, गणेश कार्तिक खडसे, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, कुमारी देविका चौधरी. तर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं हे गीत. या गीताला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो माझं घर माझं शेत या कार्यक्रमांतर्गत आवड बळी राजाची हा आपल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत। या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, धीरज कुमार स्वाती, सौ रेखा सागर साबळे, सौ आशा अंकुश गोरे, सौ अश्विनी विक्रम तानवडे, सौ अलका दयानंद साळवी, सौ किशोरी दत्ता गोरे, सौ मेघा सुभाष सातवेकर, सौ अनिता राहुल भांबिष्टे, सौ सारिका संभाजी सुतार, सौ श्रुतिका समय सुतार, सौ लता राजाराम चव्हाण, नीता नितीन रतन संजय कडाले, सौ रोहिणी भारत साबळे हे आहेत मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथून। यानंतरचं हे पत्र आहे विद्यानगर कवठे मांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी महिषाळकर यांचं। श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथून। अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरंगे कसबा बावडा कोल्हापूर इथून। सौ सुशीला विलास दावणे कागल इथून सुभाष मिंचे शिरढोण। श्रीनिवास कांबळे यड्राव सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड आणि अनिल परीट चंदूर इथून। तर आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे वरात या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रभाकर नायक यांचं गीत। या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

होतं फटाकडी या चित्रपटातलं आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. आणि या गीतासाठी आवड कळवली होती वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या पांड्या, माई करिश्मा, अंकित.

हे होतं फटाकडी या चित्रपटातलं आशा भोसले महेंद्र कपूर आणि सहकार्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि या गीतासाठी आवड कळवली होती वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण गुंड्या पांड्या माई करिश्मा अंकिता चव्हाण अनिकेत चव्हाण डॉक्टर सूरज सुर्वे नमिता प्रकाश सुर्वे कल्याण इथून त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे सौ छाया कांबळे सौ गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट हासूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून तसंच मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे आदित्य वागवेकर सिद्धी शुभांगी अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालुंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून तसंच लहुराज नवाळे महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून त्यांची देखील या गीतासाठी आवड होती धूमधडाका ग्रुप रसिक श्रोते अनिल कुंभार सुधीर लोले समीक्षा अथर्व अविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले हे आहेत संग्राम चौक इचलकरंजीतले श्रोते तसंच गडमुड शिंगी इथून सचिन पाटील सेनापती कापशी इथून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण तर या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं फटाकडी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि आता आवड बळीराजाची कार्यक्रमात शेवटी ऐकूया झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत राम कदम यांचं

गुंज या चित्रपटातलं हे गीत ऐकायचं होतं आमच्या या श्रोत्यांना. सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार हे आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून, तसंच बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथून, आणि त्यासोबतच एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदूर इथून, मध्य प्रदेश इथून कुमारी वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परिसंजना मराठा, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता नारायण खर्चे या श्रोत्यांना. तर या श्रोत्यांच्या आवडीचा झुंज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आणि या गीताबरोबरच आजचा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात पुढील मंगळवारी. तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार. आणि याबरोबरच आजचा आपला माझं घर माझं शेत हा कार्यक्रम देखील इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू उद्याच्या माझं घर माझं शेत कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत राम राम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 8:01 आणि 27 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मोहितेंची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखवला.

0: केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 57,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1% तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील.

0: भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चांती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नवव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अनिल बावरा आणि बिश्वजीत मोहापात्रा यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

आलोक राज आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. हिंदी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

साधना सरगमणी सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शैलेंद्र भारती आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे हिंदी भक्ती गीत.

0: संजीवनी भेलांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. The magical beats of OP Nayyar.
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि

न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या त्यांच्याच आवडीच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत आणि सर्वांना रोहित इंदोलीकरचा नमस्कार। आजच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या आवडीचं, विद्यानगर कवठे महांकाळीतून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एस पी महिषाळकर, श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभू शिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाडीतून, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर इथून, सुभाष मिंचे शिरडोण, श्रीनिवास कांबळे येडराव, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, नातेविश्वासाचे नाते आपुलकीचे मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ, जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हरसूल सावंगी छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर इथून, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते, नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील सौ उषा पाटील प्रथमेश पाटील निवृत्ती क्षीरसागर आणि जत जिल्हा सांगली इथून राम कुलकर्णी श्याम कुलकर्णी हे आहेत जत जिल्हा सांगली इथले श्रोते। तर आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं सुभद्रा हरण या चित्रपटातलं शांताराम आठवले यांचं गीत। संगीत आहे वसंत पवार यांचं। ऐकूया आपली आवड।

सुभद्रा हरण या चित्रपटातलं सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. आपली आवड कार्यक्रमात यानंतर स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघाचे भक्तीप्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे इथले हे श्रोते, वारणा कापशी इथून कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा उत्तम पाटील, त्यासोबतच डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये बेबी अनिष्का तन्मय गजभिये, तानाजी खिंपलापुरे अंकुश पार्थ धनाजी खिंपलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथने, त्यासोबतच संपत्ती खिंपलापुरे राणी आणि अंकिता खिंपलापुरे, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे सौ छाया कांबळे मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, तसंच कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे हे आहेत मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून. तर आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत आहे एम दत्ता यांचं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. चांदणी चौक चांगली इथून सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लता, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, मेघा पाटील, संजना, दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, त्याबरोबरच नांदेड इथूनच प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांची देखील या गीतासाठी आवड होती. अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, अळगुड, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे, कबनूरचे श्रोते, तसंच विलास पाटील, अरुण कांबळे, अरुण येडगुळकर, चंदूर इथले हे श्रोते. महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर यांची देखील जैत रे जैत या चित्रपटातल्या या गाण्यासाठी पसंती होती. कार्यक्रमात आता यानंतर ऐकणार आहोत अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत. विठ्ठल वाघ यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागरदादा पाटील, राजू मिठारी, बाबा सो दुकानदार, त्यासोबतच लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड, वंदना नगर इंदूर इथून राम लक्ष्मण भरत, शत्रुघ्न खरसे, ललिता नारायण खरसे, गणेश कार्तिक खरसे, संजना परी खरसे, मालती स्वाती प्रयाग चौधरी,

संसार संसार या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आमच्या या श्रोत्यांच्या आवडीचं गीत. सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका, राधानगरी जिल्हा, कोल्हापूर इथले श्रोते, बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली इथून, त्यासोबतच त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून, मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून कार्तिक, अर्पित, अनुराधा शिंदे. आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

बरं श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आज या कार्यक्रमात जेवढी पत्र प्राप्त झाली त्या सर्व पत्रांना पोहोच देण्याचा प्रयत्न आम्ही केला. अशीच पत्र पाठवत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. पुन्हा भेटू पुढच्या आपली आवड कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात श्रीकांत बाकरे यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग पुरिया कल्याण. त्यांना तबला साथ केली आहे राजप्रसाद धर्माधिकारी यांनी आणि हार्मोनियम साथ वसंतराव गुरव यांनी. ऐकूया तर श्रीकांत बाकरे यांच्या शास्त्रीय गायनात राग पुरिया कल्याण.

श्रीकांत बाकरे यांच्या शास्त्रीय गायनात राग पुरिया कल्याण आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ केली होती राजप्रसाद धर्माधिकारी यांनी आणि हार्मोनियम साथ होती वसंतराव गुरव यांची. नादब्रह्म या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला रात्रीचे 11 वाजतात. आता प्रथम हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आमचे आजचे कार्यक्रम आता इथं समाप्त होत आहेत. पुन्हा भेटू उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत. तोपर्यंत मला रोहित इंदोलीकरला आता निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.